आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: समझे
1: अज समझे।

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: लग जा गले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्याच्या आता अशा वळणावर असतात की त्यांनी आयुष्यामध्ये यश मिळवलेलं असतं, पुढे मार्गक्रमण केलेलं असतं आणि त्यांचा हा यशाचा जो मार्ग असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. याच पद्धतीनं आपण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री अमोल काकासाहेब गंगणे यांना. ते राहणारे मोरडा येथील आहेत, तालुका तुळजापूर, आणि 2012 ते 2016 दरम्यान त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ETC या ब्रँचमधून शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 2016 ते रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या समवेताच योगायोगाने दोघेही बॅचमेंट आणि क्लासमेंट आहेत असे श्री पवनराजे ठोंबळ हे पण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आहेत. ते मूळतः धाराशिवचे राहणारे आहेत आणि 2012 ते 2016 दरम्यानच ETC या ब्रँचमधून त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आता जवळपास 5 वर्ष झाले ते रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये तेही कार्यरत आहेत. तेव्हा दोघं जणही आज तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास. मी तुमच्या दोघांचंही स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: थँक्यू सर.
1: तर पहिला प्रश्न तर मी अमोल आपणास विचारतो की 2012 ते 2016 म्हणजे तुमच्या दोघांसाठी सुद्धा हा प्रश्न असेल की म्हणजे धाराशिवमध्येच तुम्ही जॉब करत असल्यामुळे धाराशिवच्या परिसरात तुमचं कॉलेजमध्ये येणं जाणं असेलच.
2: हो,
1: दोघांचं.
2: हो, नक्कीच. कामानिमित्त इकडे येणं होतं, त्यामुळे कॉलेजला, कॉलेजचा कॅम्पस तर अगोदरच माहिती होता, त्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कॉलेजचं इंटरनल माहिती वगैरे अनुभव नंतर आला.
1: आणि तुम्हाला कसा अनुभव आहे अमोल कॉलेजचा, म्हणजे कॉलेजच्या परिसराचा?
3: कॉलेजचा म्हणजे लहानपणापासूनच इच्छा होती इंजिनिअरिंग करायची आणि इंजिनिअरिंग कुठं करायची तर धाराशिव किंवा तुळजापूर या दोन ठिकाणी करायची होती, कारण जवळ जे आपलं त्याच्यामुळं. आणि तेरणा कॉलेज पहिल्यापासूनच चांगलं कॉलेज आहे आणि वडिलांची पण इच्छा तेरणालाच कर, त्याच्यामुळे तेरणा कॉलेजला मी इंजिनिअरिंग.
1: आणि विशेष म्हणजे तर म्हणजे तुम्ही दोघ जण पण धाराशिव मध्येच कार्यरत असल्यामुळे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा कॅम्पस कसा कसा बदलत जातो हे पण तुमच्या दररोज निदर्शनास येत असणार आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही 2012 ते 2016 मध्ये असतानाचा कॉलेजचा परिसर आणि आताचा परिसर, काय तुम्हाला काय काय चेंजेस जाणवत आहेत?
2: कॅम्पसमध्ये बराचसा बदल झालेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन झालेला आहे. आमची आता आमचंच बघितलं तर ETC बिल्डिंग होती, त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहे, मोठे झालेले आहे, रोड वगैरे, बाकी एन्व्हायरमेंट बदललेलं आहे. आमच्या वेळेस फार्मसीचं डिपार्टमेंट इकडे नव्हतं, तर ते चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे पण इकडे जास्त हे वाढलेलं आहे, काय म्हणतात त्याला, विद्यार्थ्यांचं रश आहे जास्त.
3: म्हणजे ETC बिल्डिंग म्हणजे फक्त आमची होती, त्यावेळेस अदर कोणतीकडे येत नव्हतं, फक्त ETC म्हणजे ETC होतं. आम्ही मेन बिल्डिंगला येत नव्हतो, ऑफिशियल येत होतो, त्याच्यामुळे आमचं त्या बिल्डिंग विषयी भरपूर प्रेम होतं.
1: अच्छा,
3: ती आमचीच बिल्डिंग आहे, हक्काची होती.
1: अच्छा, आणि त्याच्यामध्ये आता चेंजेस झाले,
3: आता चेंजेस दिसायला लागले, ते बिल्डिंगचं स्वरूप वाढले, विद्यार्थी वाढलेत.
1: हा हा हा. तर तुम्ही 2012 मध्ये दोघांनीही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं, त्याच्या अगोदरची तुमची मैत्री होती का तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर?
2: इथं तेरणा अभियांत्रिकी कॉलेजला आल्यानंतर आमची ओळख झाली, त्याच्यानंतरची आमची मैत्री.
1: मग तुम्ही दोघांनी पण कसं ठरवलेलं होतं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच तुम्हाला घ्यायचं, त्यावेळेस असं MSc CET होती की डायरेक्ट पर्सेंटेजवर ऍडमिशन मिळायचं?
3: CET परीक्षा पास होऊन चालेल.
1: अच्छा, म्हणजे त्यावेळेस MSc CET होती. अच्छा, CET होती.
2: माझं अगोदर मी 10वीच्या नंतर डिप्लोमा केला, 3 वर्षाचा डिप्लोमा केला, 2013 पास आउट झाल्याच्या नंतर 13 मी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही पॉलिटेक्निक करून आला, तुम्ही 12th नंतर?
3: नाही नाही, गव्हर्नमेंट कॉलेजला धाराशिव मध्येच मी पण केले.
1: म्हणजे दोघ जण पॉलिटेक्निकला होता
3: पण त्यानं औरंगाबादला होता.
1: अच्छा अच्छा,
2: मी औरंगाबादला डिप्लोमा केला.
1: बरोबर,
3: मी डायरेक्ट सेकंड इयरला आलो.
1: म्हणजे तुम्ही दोघ जण पण सेकंड इयरला आलात. मग मी अगोदर 2012 म्हटल्यामुळे मला काय वाटलं की आफ्टर 12th तुम्ही आलेला आहात काही?
2: नाही, 2013 आमचं ऍडमिशन झालेलं डायरेक्ट सेकंड इयर.
1: अच्छा, म्हणजे पॉलिटेक्निक ETC मध्ये झालं, डायरेक्ट तुम्ही सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं. अच्छा, मग हे पॉलिटेक्निक धाराशिवचं असेल किंवा संभाजीनगरचं असेल, तर ह्या दोन्ही पॉलिटेक्निकचं तुमचं 3 वर्षाचं एज्युकेशन, ज्यावेळेस तुम्ही इथं सेकंडरीला ऍडमिशन घेतलं, मग दोघांची ओळख झाली, तर तिथून पुढचं मग 3 वर्षाचं अकॅडमिक आणि पाठीमागले 3 वर्षाचा अनुभव कसा होता? म्हणजे तुमच्याकडे खूप जास्त काही असं नॉलेज तुम्हाला मिळालं होतं, इथं कमी होतं किंवा इथं जास्त होतं, काय नेमकं तुमच्या दोघांचं कसं राहिलं ते सांग.
3: म्हणजे गव्हर्नमेंटला तर नॉलेज
1: धाराशिवला होतं, हा
3: इंजिनिअरिंगला पाहिजे ते नॉलेज तिकडे पण भेटलं होतं, प्लस इकडे आल्यानंतर
1: त्याच्यामध्ये वाढ. नाही पण मला मूळतः विचारायचं की धाराशिवमध्ये तुम्ही पॉलिटेक्निकला असताना इथलं आणि तुमचं संभाजीनगरचं पॉलिटेक्निक, या दोघांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये म्हणा, हे तुमच्या दोघांचं काय असं काय कॉन्व्हर्सेशन व्हायचं का, की तिथली शिकवण्याची पद्धत असेल इथे धाराशिवची असेल, मेनली आपण पॉलिटेक्निकवर फोकस केलं तर?
2: नाही, अगोदर शिकवण्याच्या पद्धतीबद्दल अशी आमची काही जास्त चर्चा नाही झाली, परंतु आमचं माझं प्रायव्हेट कॉलेज होतं औरंगाबादला असताना, तर डिप्लोमा म्हणजे थोडीशी बेसिक लेवल येते, थोडंसं बेसिक लेवलचं नॉलेज, बेसिक लेवलचं शिक्षण हे आम्ही तिथं अनुभवलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस तेरणा कॉलेजचं वातावरण आम्हाला अगोदरपासूनच माहिती होतं, इंजिनिअरिंगला मला इथंच ऍडमिशन घ्यायचं हे माझं अगोदरपासूनच फिक्स होतं, पण डिप्लोमाला नंबर इथं नाही लागला.

0: स्वराची तुमच्या अभ्यासाची प्रक्रिया कशी असायची, म्हणजे जे ह्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारतोय की सध्या जे मोबाईलचं युग आहे सगळं आणि इंटरनेटचं एक्सपोजर जास्त झालेलं आहे, तर त्या तुलनेमध्ये तुम्ही 2013-16 कशा पद्धतीने बघता? आता स्वतःच तुम्ही जिल्हा रिलायन्स जिओ नेटवर्कमध्ये आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी इंटरनेटची तुम्हाला जास्त माहिती आहे, तर त्या दृष्टिकोनातून काय सांगता येईल? दोघा जणांनी पण सांगा.
1: मोबाईलचं काही एवढं जास्त वेळ नव्हतं. आम्ही दिवसभर कॉलेज करायचं, संध्याकाळी हॉस्टेलला जायचं. मी मोबाईलचं आता जेवढं विद्यार्थ्यांना फॅड आहे की रील्स बघणं हे, त्यावेळेस नव्हतं असं काहीच. कंटिन्यू अभ्यास क्लासेस याच्यामध्येच आम्ही,
0: क्लासेस म्हणजे फिजिकल क्लासेस,
1: फिजिकल क्लासेस.
0: अच्छा,
1: जसे की ट्युशन वगैरे, M3 M2 ट्युशन असत.
0: बर, ते ट्युशन पण तुम्ही करायचं?
1: हा, ट्युशन पण करायचं.
2: आमच्या वेळेस त्यावेळेस हे मोबाईल इंटरनेटचं होतं, पण थोडस कमी वातावरण होतं, एवढं सुविधा उपलब्ध नव्हतं. तर आम्ही आता आम्हाला एक्स्ट्रा नॉलेज प्रोजेक्ट साठी वगैरे जे काही नॉलेज आम्हाला गरजेचं होतं, जे आता सहजगत्या उपलब्ध आहे किंवा मोबाईल वरून, तसं त्यावेळेस थोडस अवघड होतं. मग त्यावेळेस आम्ही लायब्ररी आपली मोठी असल्यामुळं रेफरन्स बुक वगैरे युज करायचो आणि रेफरन्स बुक मधून आम्ही माहिती मिळवायचो. आणि त्याच्यानंतर मग आणि सरांचं पण त्याच्यामध्ये बरस
0: इंटरॅक्शनचा जो पॅटर्न होता तुमचा त्या काळातला, जसं तुम्ही म्हणतायत की लायब्ररीचा उपयोग करणं, बाकीचं समजा एकमेकांशी ह्या सगळ्या गोष्टी करणं. आता ज्यावेळेस तुम्ही घराघरामध्ये नेटवर्क पोहोचवत आहात रिलायन्सच्या माध्यमातून, किंवा जे तुम्ही ज्या ठिकाणी आता तुमच्या जॉब प्रोफाईल आहे त्याच्यावर येणारच आहोत आपण, तर आताची सध्याची जी पद्धत आहे ते तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एवढं इंटरॅक्टिव्ह आहे नाही, काय नेमकं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे
2: नक्की 100% सोयीचं झालेलं आहे, कारण त्यावेळेस काही अडचणी होत्या किंवा जो आमचा इन्फॉर्मेशन सोर्स आहे तो लिमिटेड होता. बुक मध्ये आहे, बुक ही जुनी असायची, रेफरन्स बुक ही, त्याच्यावरच आम्ही अवलंबून. पण आता हे इंटरनेटचा युग आल्यामुळं लाईव्ह माहिती मिळते, टेक्नॉलॉजी सध्या चालू काय आहे आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन रोजच्या रोज मिळत राहते.
0: बरोबर,
2: तो एक महत्वाचा फायद्याचा मुद्दा आहे सध्यासाठी.
0: आणि अमोल, तुम्ही तर म्हणजे एकदम ग्रामीण भागातून आला होता, आता समजा पवनराजेंचं जे आहे ते धाराशिवमध्ये तुमचं मूळचं शिक्षण वगैरे झालेलं असतं, किंवा पॉलिटेक्निकचा जो विषय तो संभाजीनगरला पण झाला होता. तुम्ही मोरड्याहून तुमची पोहोच आली ते शेवटी धाराशिवपर्यंत आणि पॉलिटेक्निकला आले, तर तुमचा कसा त्यावेळेस विजन होता ते सांगा, ह्या 3 वर्षात मूळचा म्हणजे इथं इंजिनिअरिंगला आल्यानंतरचा कसा?
1: मी सुरुवातीचे 2 वर्ष अपडाऊन केलो, कारण मी ग्रामीण भागात असल्यामुळे अपडाऊन करत. लास्ट इयरला मी हॉस्टेलला राहिलो, पण त्या 3 वर्षामध्ये अपडाऊन म्हणजे कसं, डेली सकाळी उठायचं, एसटीनं आपलं कॉलेजला यायचं, दिवसभर कॉलेज करायचं, ही रुटीन माझा असायचा.
0: बरोबर आहे. आणि अभ्यासाचं रुटीन कसं असायचं मग ह्या 2 वर्षाच्या अपडाऊन मध्ये?
1: अभ्यासाचं रुटीन सर आम्हाला नाईट पूर्ण अभ्यास करावा लागायचा असत, कारण ही इंजिनिअरिंग इतकं स्ट्रिक्ट आहे आणि भयानक हार्ड आहे.
0: बरं, आणि तुमच्या दोघांचं कसं एकमेकांसोबत समन्वय राहायचा त्या काळामध्ये?
1: आमचा हा गावात असल्यामुळे जास्त काही संबंध येत नव्हता. लास्ट इयरला आमचा संबंध,
0: लास्ट इयरला जास्त आला, म्हणजे
1: तोपर्यंत
0: एकत्र क्लासमध्ये असताना एवढा
1: नाही, कारण आम्ही बाहेरचे अपडाऊन करणारे म्हणले की जास्त आमचा कॉन्टॅक्ट येत नव्हता.
0: अच्छा, मग त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं काही जाणवत होता का की इन फ्युचर मध्ये, म्हणजे तुमचं 3 वर्षाचं एज्युकेशन संपल्यानंतर, कारण आपल्याला जॉब प्रोफाईलवर यायचं, पण त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली क्लासमध्ये असताना 2016 दरम्यानच्या, तुम्हाला असं काही त्यावेळेस वाटायचं का की इन फ्युचर मध्ये ETCला काय स्कोप असू शकणार आहे, त्या बाबतीत सर्चिंग करणं किंवा गायडन्स मिळवणं असं काही विषय?
1: सर, मी ज्यावेळेस BE थर्ड इयरला होतो, डिग्रीच्या थर्ड इयरला, त्यावेळेस पासून मी आयडियामध्ये कामाला जात होतो. आयडिया नेटवर्किंग मध्ये BSS काय करतात, म्हणजे त्यांचे इंजिनियर काय करतात, कसं काम करते, डिव्हाइस कसं चेंज करतात, फ्रिक्वेन्सी सेट करणं, बँडविड्थ, हे सगळं. त्यावेळेस मी थर्ड इयर मध्ये कॉलेज कमी करायचं, पण त्यांच्याकडे जास्त जायचं. मी 1 वर्ष पूर्ण त्यांच्यासोबत फिरलो, त्याच्यामुळे नॉलेज आलं मला. आणि माझी BE कम्प्लीट झाल्या मी रिलायन्स मध्ये लगेच जॉईन झालो.
0: लगेच तुम्ही?
1: त्यांनी माझा रेफरन्स दिला की आयडिया मध्ये काम केलेलं आहे.
0: म्हणजे तुम्हाला पण असं नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये ETC करून जायचं असाच विषय होता?
1: पहिल्यापासूनच माझं ठरलेलं होतं मला नेटवर्क.
0: तुम्हाला कुठे पुणे मुंबई जायचं असा काही विषय?
1: पुणे मुंबई नाही, पण आपल्या भागात राहूनच करायचं.
0: आयडिया मध्ये तुम्ही अगोदर जात असल्यामुळे तुम्हाला नॉलेज आहे.
1: हा, नॉलेज होतं.
0: तुमचं कसं होतं पाहून?
2: माझं, मी कॉलेज संपल्याच्या नंतर सुरुवातीला मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. बँकिंग एक्झाम साठी मी थोडासा काळ दिला, पण त्याच्यामध्ये मला
0: बँकिंग एक्झाम साठी म्हणजे इंजिनिअरिंग करून, ते पण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करून?
2: हो, पॉलिटेक्निक, कारण का थोडं बँकिंग मध्ये मला जाण्याची इच्छा होती.
0: बरं,
2: आवड असल्यामुळं डिग्री तिथं असं BCOMच पाहिजे असं काही नाही आहे, प्लेन कुठली डिग्री चालते, त्यामुळे मला थोडी आवड असल्यामुळे मी बँकिंगची तयारी केली. त्यासाठी पण मी परत संभाजीनगरलाच गेलो होतो, तिथे ट्राय केलं, खूप सारे एक्झाम दिल्या, पण तिथं काय आपलं लक नाही चाललं.

0: मग त्यामुळे मग परत मी गावाकडे आलो आणि जॉईन झालो टेलिकॉम मध्ये. नेटवर्किंग मध्ये थोडासा इंटरेस्ट होता. फर्स्ट प्रेफरन्स होता की बँकिंग मध्ये जॉईन होणं, पण तिथं काही म्हणजे होता आलं नाही. मग त्याच्यानंतर
1: बँकिंग मध्ये तुम्हाला तिथं तयारी करायची आहे, तिथल्या एक्झामचा तुम्हाला विचार करायचा आहे, हे इंजिनिअरिंग करत असताना डोक्यात आलं का अगोदरच डोक्यात होता असं काही विषय करायचं म्हणून?
0: नाही, अगोदर एवढं काही माहिती नव्हतं जास्त. पण इंजिनिअरिंग करत असताना हळूहळू ज्या वेळेस बाहेर पडल्यानंतर किंवा हे जे माहिती व्हायला लागलं त्याच्यातून इंटरेस्ट वाढला की आपण बँकिंग क्षेत्राकडे वळूया. मग त्याच्यामुळे मी बँकिंगची तयारी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी गेलो होतो. मग थोडासा काळ तिथे दिला पण सक्सेस नाही भेटलं. मग त्यानंतर मी परत आलो लॉकडाऊन.
1: किती वेळ गेला होता?
0: 3 वर्ष दिले मी.
1: 3 वर्ष?
0: हो,
1: 2019 पर्यंत.
0: 2018 मध्ये लॉकडाऊन पर्यंत होतो मी तिथे. लॉकडाऊन मध्ये घरी आलो आणि मग त्याच्यानंतर मग मी जिओ जॉईन केलं.
1: बरं,
0: टेलिकॉम जॉईन केलं.
1: कधी जॉईन केलं जिओ?
0: 2019 मध्ये जॉईन केलं.
1: बरं, मग तुम्हाला माहित होता का की अमोल अगोदरपासून जिओ मध्ये आहे?
0: नाही, ते नव्हतं माहिती. तो एक
1: तुम्ही एवढे क्लासमेट बॅचमेट असताना असा कसा विषय होता की तो जिओ मध्ये?
0: नाही, मी परत एक्झामला गेलो आणि याचा जॉब टेलिकॉम मध्ये चालू होता. अजून मधून कॉन्टॅक्ट असायचा, पण मी आल्यानंतर टेलिकॉम जॉईन केल्यानंतर
2: भरपूर पोरं आम्ही घेतले सर.
1: नाही, तुम्ही घेतले नंतर, पण मला आता

0: एक असा मुलगा आहे अमोल गंगने काम करतोय. मग मी विचार करतो अमोल गंगने कुठला अमोल गंगने इकडे. मग मी त्यांना विचारलं कुठला अमोल गंगने, त्यांनी सांगितलं मला तुळजापूरचा आहे. मी म्हणलं त्याला फोटो दाखवा, मला फोटो दाखवा त्यांचा. मग त्यांनी मला फोटो दाखवला, म्हणलं हा मित्र आहे. त्याच्यानंतर मी ह्याला कॉन्टॅक्ट केला.
1: बरं, म्हणजे तुमचं असं एका ठिकाणी ऑफिस नसतं का, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असतं?
2: सुरुवातीला थर्ड पार्टी मध्ये सर्व वेगवेगळे डिपार्टमेंट.
1: त्याच्यानंतर आता तुम्ही थर्ड पार्टी होऊन
2: आता मेंटेनन्स मध्ये.
1: अच्छा, दोघ जण पण आता एका. चला ठीक आहे, म्हणजे पॉलिटेक्निक तुमचं जसं धाराशिवला झालं, तुमचं संभाजीनगरला झालं, पुन्हा एकत्र इंजिनिअरिंगला आला, पुन्हा त्याच्यानंतर तुमच्या वाटा वेगळा झाल्या आणि आता परत एकत्र. तर तुमचं मग आता हे जसं यांनी पवननी सांगितलं की त्यांच्या नेमका बँकिंगचं, पुन्हा त्याच्यानंतरचं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इथं आले आणि पुन्हा मग रिलायन्सला जॉईन झाले, थर्ड पार्टी झाले, पुन्हा आता मेन स्ट्रीम मध्ये आले. तुमचा कसा विषय झाला ते सांगा, म्हणजे आयडियाचा करता करता लगेच लकीली तुम्हाला रिलायन्स मिळालं का, त्यासाठी काही स्ट्रगल करा?
2: नाही सर, आयडिया मध्ये मी करत होतो त्यावेळेसच मला जिओ मध्ये जायचं होतं, कारण आपलं जे रिलायन्स जिओ त्यावेळेस नवीन होतं, मला नवीन प्रोजेक्ट मध्ये यायचं होतं. आयडियाचं एक वर्ष केल्यानंतर डिग्री कम्प्लीट झाली, डिग्री कम्प्लीट झाली की मी थर्ड पार्टी मध्ये जॉईन झालो, लगेच जॉईन
1: झालो. काय करावं लागलं
2: सर? शिवाजी सुरेश आमचे बीएसएस होते आयडियामध्ये, त्यांनी लगेच माझा रेफरन्स लावला मला इकडे. त्यांनी त्यांच्या थ्रू मला लावलं होतं, कारण रेफरन्स शिवाय तर घेत नव्हते, कोणाच्या हाताखाली काम केले हे अगोदर बघत होते. आणि ते एकदम सिनियर इंजिनियर होते, त्यांच्यासोबत मी राहिलो होतो. इकडे आल्यानंतर मग परत माझे जेवढे मित्र आहेत किंवा आमच्या गावातल्या आसपासचे पोर आहेत आयटीआय झालेले, सगळे मी सर जॉईन केले. जवळपास 10-15 मित्र मी टेलिकॉम मध्ये.
1: त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह आता
2: हो सर, आता गावातले आता पण 3-4 माझ्या गावातले टेक्निशियन रिगर म्हणून काम करतात, जे फील्ड मध्ये नसताना पण त्यांना फील्ड मध्ये आणून त्यांचं स्टेबल केलेले सर, असे बरेचसे आहेत.
1: बरोबर. मग तुमच्या दोघांचा पण आता थोडक्या अर्थानं सांगा की जॉब प्रोफाईल नेमका काय असतो, म्हणजे तुम्ही काम काय करता आता, पण तुमचा जॉब प्रोफाईल कसा आहे ते सांग.
0: आता आम्ही आमच्याकडे जिओचे 4 प्रोजेक्ट आहेत. 4 प्रोजेक्ट मध्ये मेन प्रोजेक्ट असा आहे की यूबीआरचा प्रोजेक्ट आहे एंटरप्राइज लिंक. त्याच्यामध्ये जिओ आपल्या बँकांना आणि काही प्रायव्हेट संस्थांना इंटरनेट कनेक्शन देते, त्याच्यासाठी त्यांचे आकारणी पैशाचे वेगळे आहे, पण ते यूबीआर थ्रू कनेक्शन देते. मग ते कनेक्शन दिलेले त्यांचा मेंटेनन्स आमच्याकडे आहे, की ज्यावेळेस त्या कनेक्शन मध्ये फॉल्ट येईल किंवा काही प्रॉब्लेम येईल किंवा कस्टमरला चालत नाही इंटरनेट, किंवा कधी कधी आपण ऐकतो बँकेत गेलं की सर्व्हर डाऊन आहे, ज्यावेळेस सर्व्हर डाऊन असतं त्यावेळेस मागच्या बाजूला आमचं काम चालू असतं, त्यावेळेस आम्ही तिथे असतो. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे असं आमचं मेन काम आहे. आणि त्याच्यासोबतच आता जिओचा नवीन प्रोजेक्ट आलेला आहे एअर फायबर म्हणून, सगळ्यांना माहिती असेल घरोघरी कनेक्शन त्याचे देत आहेत. तर त्या एअर फायबरचं एक एंड आहे आपलं कस्टमरचं घर आणि दुसरं एंड आहे टावर. तर टावर साईडला जो एअर फायबर काम करतं तर त्याच्यावर पण आम्ही काम करतो, त्याचा मेंटेनन्स आम्ही करतो, ते रेग्युलर चालू ठेवणं हे आमचं काम आहे, आमची जबाबदारी.
1: आणि तुमचं काम कसं आहे आता जे आहे ते तसं, म्हणजे तुमचं पण काम सेम आहे?
2: सेम आहे दोघं.
1: पण तुमचं सुरुवातीपासूनच सेमच काम होतं की काही चेंज
2: नाही? मी अगोदर मायक्रो मध्ये होतो.
1: बरं,
2: जे वायरलेस आपण ह्याच्यामध्ये कसं आहे, दोन, एक वायरलेस आणि विथ वायर आहे कनेक्शन आहे. मग ती मायक्रोवेव्ह मध्ये मी अगोदर 1-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी यूबीआर मध्ये आलो, म्हणजे आता जे आम्ही एंटरप्राइज बघतो पूर्ण जिल्ह्याचं, त्याच्यामध्ये आम्ही आता दोघं सोबत ते करायला. जसं की एअर फायबर आहे, एंटरप्राइज लिंक आहेत.
1: आणि हे टॉवर वगैरे जे उभा केलेले असतात म्हणजे नेटवर्किंग साठी, तर त्याच्याशी तुमचं काही कनेक्शन असतं का?
0: असतं कनेक्शन. असतं
1: कनेक्शन म्हणजे या अर्थाने की तुम्हाला तिथं जाऊन काही काम करावं लागतं का असं काही?
0: हो हो, करावं लागतं कनेक्शन. आता कसं आहे, एक ते टावर म्हणजे एक युनिट झालं, त्या युनिटवर काम करणाऱ्या बऱ्याचशा वेगवेगळ्या टीम असतात. एक टावरची कन्स्ट्रक्शन टीम असते, त्याच्यानंतर युटिलिटी टीम असते जी पॉवर सप्लाय देते, त्याच्यानंतर एक फायबर टीम असते जी फायबर कनेक्शन देते, परत मायक्रोवेव्हची वेगळी असते, आणि यूबीआरची टीम म्हणजे आमची टीम झाली. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टीम त्या साईडवर काम करतात.
1: एकाच टावरच्या पाठीमागे सुद्धा एवढ्या टीम काम?
0: हो, एवढ्या टीम काम करतात. आणि जेव्हा त्यांचं कोऑर्डिनेशन होतं त्यावेळेस हे सगळं नेटवर्क व्यवस्थित चालतं. मग आता आमचं डिव्हाइस यूबीआर पण लागलेला असतो आणि एअर फायबरचा डिव्हाइस पण लागलेला असतो, दोन डिव्हाइस तिकडे असतात. तर त्या दोन्हीचं काम आम्ही तिथे जाऊन करतो टावरला. आमच्यासोबत आमची टीम असते, ती टीम काम करते, असं आहे आमचं काम.
1: आता तुम्ही दोघं जण इंजिनियर म्हणून विचारतो, माझ्या डोक्यातला मन हा थोडासा क्युरियोसिटीचा प्रश्न आहे की मेनली काय होते की समजा आपल्याकडे जर इलेक्ट्रिसिटी गेली तर लगेच लाईट बंद पडतात, मग वाट बघावं लागते 10-15-20 मिनिटं, अर्धा तास. आपल्याकडे खूप असं रेअरली होते की मोबाईलची रेंज गेली नाही, का अर्धा पाऊन तास, एक तास, दोन तास गेली, असं खूप रेअरली होतं. पण मूळ तास जर पाहायला गेलं तर असं मोबाईल नेटवर्कमध्ये असं कधी खूप प्रॉब्लेम झालेत असं लक्षात येत नाही, म्हणजे की 2-3 दिवस मोबाईल बंद आहेत किंवा इंटरनेटच येत नाहीये किंवा असं काही होत नाही. तर ह्याच्या पाठी म्हटलं लॉजिक काय असतं नेमकं, ही

0: फॅशनशी जी आहे ती कशामुळे असते काय सांगू शकतो?
1: त्याच्या पाठीमागे नेटवर्क मेंटेन केलं जातं मेनली आपल्या इलेक्ट्रिक कनेक्शनवर लाईटवर.
0: बरोबर,
1: लाईटचं कनेक्शन तिथं सेपरेट घेतलेलं असतं. तर ज्यावेळेस लाईट आपली ब्रेक होईल किंवा फॉल्ट येईल किंवा लाईट बंद होईल, लाईट जाते, तर त्यावेळेस तिथं बॅटरी बॅकअप पण ठेवलेला असतो. लाईट गेल्यानंतर बॅकअपवर ते साईट चालते म्हणजे तरी आपलं इंटरनेट डाऊन होत नाही आणि बॅटरी पण त्याला पण लाईफ आहे, बॅटरीची चार्जिंग पण संपणार आहे. तर बॅटरी संपल्याच्या नंतर पण तिथं एक जनरेटर ठेवलेला असतो. हा, डीजे ठेवलेला असतो, तो चालू होतो, ऑटो मोडवर असतो, तो चालू होतो आणि परत ती साईट वर्किंग मध्ये असते. एवढं त्याचा बॅकअप असतो. आणि काही काही वेळेस असं होतं की मोठा फॉल्ट होतो, डीजे पण काम करत नाही, बॅकअप पण संपतो, मग अशा वेळेस मोबाईल डीजे मागवला जातो, दुसऱ्या गाडीमध्ये डीजे मागवला जातो, तो जोडला जातो आणि मग परत ते साईट काम करते.
0: मी हे याच्यासाठी विचारलं की कुठल्याही एखाद्या कंपनीच्या किंवा त्या नेटवर्कच्या पाठीमागे यशाच्या पाठीमागे काय काय नेमकं काम करतं हे पण सर्वसामान्यपणे जे आता इंजिनियर होऊ घातलेले आहेत की जे आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन करतायत किंवा वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये काम करतायत पण त्यांना पण हे लक्षात आलं पाहिजे की माइंडसेट काय असलं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 10 वर्ष झाले या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला लक्षात येतं की काय काय करावं लागतं आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे एक ते युनिक असा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि त्याच्या आधारे सगळं होतं. पण हे नवीन जे इंजिनियर घडत आहेत त्यांना पण ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे जेणेकरून त्यांना जॉब सर्च करण्यामध्ये किंवा जॉब मिळवण्यामध्ये इझी पडावं. तर यासोबत तुम्ही आता काय सांगू शकता? मी परत एकदा ओळख करून देतो की आपण जी चर्चा करत आहोत ते अमोल काकासाहेब गंगणे यांच्याशी. ते मोरडा येथील राहणारे आहेत, धाराशिव इथे सध्या कार्यरत आहेत रिलायन्स जिओमध्ये. 2016 पासआउट आहेत आणि पवनराजे ठोंबळे जे धाराशिवचेच आहेत आणि तेही 2016 पासआउट आहेत. दोघंही सध्या रिलायन्स जिओमध्ये नेटवर्किंगमध्ये काम करत आहेत. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जसं आता हे जॉब सिकिंग बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे आजच्या इंजिनिअरिंग करणाऱ्या स्टुडंटला लगेचच फायनल इयरमध्ये असतानाच कॅम्पसमधून सिलेक्शन झालं पाहिजे, जॉब प्रोफाईल मोठी असली पाहिजे, पेमेंटचा क्रायटेरिया मोठा असला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करतात. तुम्हाला काय वाटतं की दोघांना पण की तुम्ही पॉलिटेक्निकच्या बेसमधून आलात, पुन्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे, तुम्ही तर बँकिंगच्या सेक्टरसाठी स्ट्रगल केलं पवन, तुम्ही तर लगेचच जॉईन झालेला होता, तर 10 वर्षाचा आता तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे थोड्याशा वेगवेगळ्या अंतरानं 2016 त्याच्या अगोदरचा पण, तर कसं सांगू शकाल की काय करावं लागेल?
2: नाही, हार्डवर्क सर सगळ्यात महत्वाचं आहे बघा सर.
0: हार्डवर्क म्हणजे कसं? हार्डवर्क म्हणजे
2: आपल्याला
0: करतात येतात कॉलेजमध्ये दिवसभर कॅन्टीनमध्ये बसतात असं काहीतरी विषय. हार्डवर्क म्हणजे नेमकं काय?
2: इंजिनियर झालो म्हणजे काय मेंटेनन्स फक्त बघायचं नाही तर पूर्ण टावर वरती पण जाऊन बघता आलं पाहिजे एवढी तयारी लागते इंजिनियरची.
0: बरोबर,
2: कारण वरती रिगर काय करायलाय, टेक्निशियन काय करायलाय हे थोडंच आपल्याला करणार आहे. स्वतः इंजिनियरनी वर जाऊन चेक केलं पाहिजे की नेमकं काय होतंय, डिव्हाइस त्यानं प्रॉपर बसवलंय का, त्याचं ग्राउंडिंग केबल आहे का, त्याचे वेदर हे पूर्ण आम्हाला चेक करता आलं पाहिजे आणि स्वतः केलं पाहिजे. एवढं हार्ड वर्किंग पाहिजे. आणि असं नाही की डिग्री झाल्या लगेच मला मोठं पॅकेज भेटेल, सुरुवात लहानपासूनच होती सर.
0: अच्छा, म्हणजे असं लगेचच पूर्ण
2: लगेच डायरेक्टच?
0: म्हणजे आज तुम्हाला जे पॅकेज आहे ते पहिल्या वर्षीच मिळणं शक्य नाही? असं
1: शक्य नाही सर, कारण कसं आहे आता आजकालची कॉम्पिटिशन पाहता, आता आमच्या वेळेस तरी परिस्थिती वेगळी होती, कॉम्पिटिशन थोडंसं कमी होतं आजच्या मानाने, पण आजकालची परिस्थिती पाहता कॉम्पिटिशन बरंचसं वाढलेलं आहे, प्रत्येकाला चांगले पॅकेज पाहिजे, पण ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांना काही हे नाही म्हणजे अडचण येत नाही. स्किल्स आजकाल गरजेचे आहेत. तुमचं रेग्युलर एज्युकेशन डिग्री सोबतच तुमच्याकडे जे स्किल आहेत एक्स्ट्रा स्किल त्याच्यावर तुमचं बरंच अवलंबून आहे जॉबचं आणि पॅकेजचं पण. परंतु आता हे सगळ्यांनाच मिळणं शक्य नाही, सगळ्यांना चांगलं.
0: फक्त आता ETC जसं तुमचं पॉलिटेक्निक झाल्यानंतर इंजिनिअरिंग झालं आणि तुम्ही इलेक्ट्रॉनिक त्याला सोडून दुसरा तुम्ही असला का कुठला असा कोर्स वगैरे नाही केला?
2: नाही
1: कोर्स नाही केला. बँकिंग सोडून आता इकडे स्ट्रीम मध्ये जॉईन
0: झाल्यापासून बाकीचं बरंच काय असतं असं काही तुम्ही नाही केलं?
1: नाही केलं.
0: मग तुम्हाला काय वाटतं की आजच्या सिनेरिओमध्ये 2026 जर विचार करायला गेलं तर फक्त आपली एक डिग्री हातात आहे म्हटल्यानंतर सगळं होतं का, अजून काय बरंच करावं लागेल?
1: नाही, तेच मी सांगत होतो की फक्त डिग्री असून चालत नाही, कारण आमचा अनुभव आहे आमच्याकडे नाही म्हणून मी सांगतोय की एक्स्ट्रा स्किल्स असणं गरजेचं आहे. जितके तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतील तितकं तुम्ही व्हरायटी ऑफ तुमचं हे दाखवू शकता.
0: बरोबर,
1: कामाची व्हरायटी दाखवू शकता आणि तुमच्या त्याच्यावरच तुमचं पॅकेज किंवा तुम्हाला मिळणाऱ्या संधी उपलब्ध असणार आहेत.
0: मग आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार करायला गेला तर तुम्हाला कुठल्या नॉलेजमध्ये अशा गोष्टी आहेत का की ज्या विद्यार्थी करू शकतात ड्युरिंग द इंजिनिअरिंगच्या अकॅडमिक्समध्ये?
1: आता सध्या IT क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्सेसला भरपूर डिमांड आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे कोर्स आहेत भरपूर सारे, तर त्याच्यामध्ये आपलं इंजिनिअरिंग सोबत सोबतच ते कोर्स करू शकतात की त्यात जेणेकरून त्यांचा फायदा होईल बाहेर पडल्यानंतर त्यांना जॉबसाठी.
0: म्हणजे आयटीच्या रिलेटेड किंवा आयटीसी करताय तर तुम्ही त्या रिलेटेड नेटवर्किंग
1: हा त्या रिलेटेड कोर्सेस करायला पाहिजे.
0: मग आता परत एकदा आपण कॉलेजच्या जर्नीकडे जर आलो समजा, तर तुम्ही दोघं जण पण खऱ्या अर्थानं जर पॉलिटेक्निक करून सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेतलं, पण अमोल आणि पवन तुमच्या दोघांच्याही अशा पद्धतीनं मैत्री नाही झाली होती लास्ट इयर पर्यंत, म्हणजे येणं जाणं असल्यामुळे फक्त वर्गामध्ये हा एवढं तुम्हाला माहीत असणार आहे, तर फायनल इयरला तुमची म्हणजे जास्त मैत्री झाली असं म्हणतात, तर त्याविषयी थोडंसं सांगा की म्हणजे ती मैत्री कशी तुमची वाढली किंवा काय झालं आणि पुन्हा ज्यावेळेस रिलायन्सला तुम्ही एकत्र एकमेकांच्या समोर आलात त्यावेळेस काय झालं ते सांगा. थर्ड इयरचं सांगा अगोदर कसं म्हणजे तुमचं कसं ओळख कशी झाली ते सांगा.
1: सेकंड इयर थर्ड इयर असताना आम्ही म्हणजे ओळख होती की कॉलेजमध्ये एका क्लासमध्ये आहोत, हा मुलं आहे मी पवन आहे अशी ओळख होती, पण जास्त संपर्क नव्हता. हे वेगवेगळे ग्रुप असायचे आपले, मी सिटीमध्ये राहणारा, माझ्यासोबत येणारे जाणारे काही पोरं त्यांचा ग्रुप वेगळा, हे बाहेरून येणारे अपडाऊन करणारे तुळजापूर त्यांचा ग्रुप वेगळा, ते आपापल्या ग्रुपमध्ये राहायचे. त्याच्यानंतर फायनल इयरला आमची जास्त ओळख झाली की प्रोजेक्टला आमचा सेम ग्रुप आला, एका ग्रुपमध्ये आम्ही होतो.

0: 15 मुलं होती आणि 60 बॅच मध्ये 15 मुलं आणि 45 मुली होत्या.
1: अरे बापरे,
0: एवढं असं असं होतं वातावरण. ठीक होतं ईटीसीला, म्हणजे त्यामुळे आम्हाला ईटीसी हे आमचं डिपार्टमेंट आहे, बाहेरच कोणी
2: प्रोजेक्ट पार्टनर म्हणून आमच्यासोबत मुली होत्या.
1: काय असायचं मैत्रीच्या त्यावेळेस काय असायची, म्हणजे आताच्या म्हणजे सोशल मीडियाच्या काळातली मैत्री आणि त्या काळातली मैत्री, मुलामुलांची असेल मुलींची असेल तुमच्यासोबत असेल, काय असायचं कसा विचार?
2: नाही, एका घरच्या सारखं आम्ही राहायचं, म्हणजे प्रोजेक्ट मध्ये असताना पण मित्र जसे मित्र मित्र राहते, घरचे जसे बहीण भाऊ राहते, तसं आम्ही सोबत राहिलो, प्रोजेक्ट केलो, परत आपल्या आपल्या मार्गाने.
1: आता आहेत कॉन्टॅक्ट मध्ये?
2: नाही आता नाही.
1: असं असं कोणी कॉन्टॅक्ट मध्ये नाही? तुमचे असे अल्युमिनी मीट पण होत नाही का त्या अशा?
0: नाही सध्या नाही.
1: आता आमच्याकडे 2016 बॅचची ईटीसी चे काही जणांनी इंटरव्ह्यू दिले असेल, कारण आम्ही बऱ्याच अल्युमिनीचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत, तर ते पण रेडिओ त्यांच्या माध्यमातून जोडलेले. तर तुम्ही पण आता त्या मानानं तुमची पण आता ओळख होऊन जाईल, किंवा 2016 बॅचचे होते म्हणा, पुन्हा रिकनेक्ट होण्याचा पण विषय असणार आहे. तर मैत्रीच्या दृष्टिकोनातून स्वतः तुम्ही काय सांगू इच्छिता की आजच्या या सगळ्या सोशल मीडियाच्या बाकीच्या सगळ्या अनुषंगानं सध्याच्या पर्स्पेक्टिव्हनं सध्याच्या या सगळ्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून काय असायला पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून की तुम्हाला यश पण मिळेल आणि तुमची मैत्री पण कायमस्वरूपी राहू शकते?
2: हार्डवर्क केलेलं यश तर भेटणारच आहे, पण आयुष्य छोटस आयुष्य आहे, म्हणजे मैत्री
1: आणि ते पण जगा
2: ते पण पाहिजे सर.
1: तर अमोल सारखं हार्डवर्कवर हार्डवर्कवर विषय देतो, म्हणजे हार्डवर्क म्हणजे तो ग्रामीण भागातून आल्यामुळे जरा थोडस तसा विषय आहे का, हार्डवर्क करणं आवश्यक आहे म्हणून?
2: हो सर.
1: तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत मग सांगा की थोडं.
2: तसं माझं बॅकग्राऊंड म्हणलं तर शेती करतात आमच्या घरचे, तीन म्हणजे दोन बहिणी आणि मी, असं आमचं तिघाचं बहीण भाऊ आहेत. आई वडील
1: शेती करतात,
2: मोठी बहीण जज आहे, एक बहीण
1: अच्छा
2: बीकॉम झालेलं आहे,
1: अच्छा
2: आणि माझी इंजिनिअरिंग केली.
1: अच्छा,
2: पण खेड्यात राहून पण आमच्या वडिलांनी शिक्षणाची हाल सोडली नाही. खूप प्राधान्य.
1: मग आता तुम्ही तर डायरेक्ट आयडियातून रिलायन्स मध्ये गेल्यामुळे नोकरीचा एक म्हणजे कंटिन्युटी तुम्हाला आली होती, त्यामुळे तुमच्या घरामध्ये एवढं कसं, तुमचं कसं होतं घरातलं?
0: घरामध्ये माझ्या वडील शिक्षक आहेत जिल्हा परिषद, ते आता रिटायर झालेत, आणि माझा एक लहान भाऊ आहे तो आता MBBS करून MS ऑर्थोपेडिक्सला आहे नांदेड गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळं एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं, हा, त्यामुळे असं म्हणजे बाकीची काय अडचण आली नाही.
1: बर बर. पण मला तो प्रश्न विचारायचा जो मागापासून डोक्यात होता, तो म्हणजे पॉलिटेक्निक संभाजीनगरला केलंय, पुन्हा इकडे येऊन इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय, आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर पुन्हा बँकिंगसाठी प्रयत्न करायचे आहेत, मग शिक्षक असणाऱ्या वडिलांनी म्हणले नाहीत का हे काय वेगवेगळे मार्ग आहेत म्हणून?
0: नाही, वडिलांची शिक्षणामध्ये काय अडचण नव्हती, म्हणजे त्यांना इंटरफिअरन्स कधी नव्हता, की त्यांनी पहिल्यापासूनच म्हणले तुला जे करायचे ते कर, तुला जे जे आवडतंय किंवा तुझ्या मनात आहे ते तू कर, फक्त सक्सेस झालं पाहिजे. आता ते त्याच प्रमाणे मी माझ्या मनाने बँकिंग क्षेत्राकडे वळलो होतो, पण मला सक्सेस काय तिकडे मिळालं नाही काय कारण असतो.
1: आता समजा 2-4 वर्ष यश नाही मिळाल्यानंतर मग काय, म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट होता किंवा?
0: नाही, त्यांनी म्हणजे तरी पण मला काय असं डिमोटिवेट वगैरे केलं नाही. ठीक आहे, त्यांनी म्हणतच होते किंवा तुला जर कॉन्फिडन्स असेल तर तू प्रयत्न कर, आणखी आमचा सपोर्ट आहे, काय अडचण नाही, वेळ जाऊ दे, तू कर प्रयत्न. पण मीच थोडस थांबलो, मी म्हटलं नको जास्त वेळ जातोय, मग त्यामुळे मी ते थांबवलं आणि मग इकडे.
1: मग आता आता ज्यावेळेस तुम्ही आताच्या ज्या वळणावर आहात, म्हणजे अमोल गंगणे हे मोरड्याचे आहेत, धाराशिव इथे सध्या तर रिलायन्स जिओमध्ये काम करतायत पवन आणि अमोल पण, 2016 पासआउट आहेत. तर आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर म्हणजे आता इथून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता 10 अशी जर्नी तुमची होती आहे, आता पुढचे 5-10 मग याच कंपनीत राहणार, या क्षेत्रात काम करत राहणार, की स्वतःचं काही वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं, असं काय तुमच्या दोघांचा काय विचार?
0: जॉब प्रायव्हेट जॉब करण्यापेक्षा माझं ओढा आता आहे की स्वतःचा बिझनेस चालू करायचा, त्यासाठी माझे प्रयत्न पण चालू आहे, म्हणजे एक आहे प्रगतीपथावर आहे, ते होईल काही दिवसात. कंटिन्युअस जॉब करणं शेवटी येतं, जॉब म्हणजे आपण नोकर झालो आणि बिझनेस म्हणजे स्वतःचे मालक. आणि बिझनेस हा असा आहे की जितकं तुम्ही काम करचाल तितकं तुमचा फायदा आहे, किंवा तिथं तुम्हाला मोबदला भेटणार आहे. जॉब मध्ये जेवढं तुम्ही काम कमी करा किंवा जास्त करा, तो फिक्स मोबदला तुमचा आहे, तो कुठं जाणार नाही. मग बिझनेस कडे आता सध्या वळायचं माझे म्हणजे प्रयत्न चालू आहेत माझे, म्हणजे आहे प्रोसेस मध्ये.
1: अच्छा, म्हणजे पण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पुढे काहीतरी भविष्य
0: करायचं?
2: मला याच्यामध्ये कंटिन्युटी करायचं आहे.
1: अच्छा, नाही ते तर कॉलेजमध्ये असतानाच आयडियाला जॉईन केल्यापासून,
2: कारण याच्यामध्ये आणखी वरची पोस्ट कशी भेटेल याच्यावर माझा जास्त फोकस चालू आहे आणि प्रयत्न पण चालू.
1: अच्छा, मग आता याच्यापेक्षा पुढची जी पोस्ट असते ते कशी असते, म्हणजे काय असतं नेमकं?

0: म्हणजे आता सध्या काय आहे जॉब प्रोफाईलची तुमची पोस्ट आणि पुढचे काय असू शकते?
1: एक्सपिरियन्सवर डिपेंड असत.
0: नाही पण काय असतं म्हणजे असं प्रमोशन काय, तर तुम्ही जसं आपण म्हणतात की चीफ इंजिनियर, असिस्टंट चीफ इंजिनियर, असं काय?
1: सिनियर इंजिनियर.
0: सिनियर इंजिनियर आहे, मग त्याच्या पुढे काय होतं?
1: नाही, आम्ही आता सर ज्युनियर इंजिनियर आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्याच्यानंतर सिनियर इंजिनियर. मग ते जॉब प्रोफाईल म्हणजे फक्त प्रमोशन मिळतं का, त्यासोबत मग तुमचं हे पण वाढतं,
1: इन्क्रीमेंट
0: पण होतं
1: त्याच्यासाठी प्रयत्न.
0: अच्छा अच्छा. आणि जॉब मग इथं धाराशिवमध्येच राहणार का दुसरीकडे कुठे पाठवणार?
1: धाराशिवमध्ये आहे तसं
0: आहे तसं. म्हणजे काय तुम्हाला असं म्हणजे असं काय कंपनी म्हणते की बाबा नाही तुम्ही मुंबईला पण काम केलं पाहिजे, दिल्लीला पण काम केलं पाहिजे,
1: असं काय?
0: असं काही नाही. अच्छा, म्हणजे आपला तो एक चॉईस आहे की आपण कुठे काम करायचं ते. तर अमोल आणि पवन, तुम्ही खरं तर दोघ जणांनी पण एक फ्युचरच्या आणि बाकी सगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. सध्या तुम्ही आय थिंक सॅटिस्फाईड आहेत की तुम्ही पण एक स्वप्न पाहिलेलं आहे पवन की तुम्हाला कुठं बिझनेसमध्ये जायचं, तुम्हाला आहे त्या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी म्हणजे पुढे एक्सपिरियन्स घेऊन पुढच्या पुढच्या पोस्ट पर्यंत जायचंय, तर आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही सध्या सॅटिस्फाईड दिसताय. तर तुमच्या ह्या यशाचे गोल्डन वर्ड्स काय असणार आहेत, एक दोन तीन शब्द जर ह्या सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना जर सांगायचं, मित्रांना सांगायचं म्हटलं तर
2: गोल्डन वर्ड्स म्हणून मी एवढंच सांगेन की जेथे आपण सध्या आहोत तिथे थांबणे नाही. काहीतरी स्किल रोज नवीन काहीतरी शिकलं पाहिजे, स्किल डेव्हलप केलं पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे. बिझनेसमध्ये मन लागते बिझनेस करा, नाहीतर जॉब किंवा नोकरी जे काही असेल, पण एका ठिकाणी थांबणे नाही. थांबलात तर आपली प्रगती थांबते, मग तिथून पुढे आपलं मग भविष्य पण तिथंच थांबून जातं, आपली ग्रोथ तिथं काही होत नाही. मग त्या पद्धतीनं मी सांगेल की थांबणे नाही
0: म्हणजे आणि स्वप्न नवीन बघणे.
2: नवीन स्वप्न,
0: तुम्ही पॉलिटेक्निक केलं, इंजिनिअरिंग केलं, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये यश नाही मिळालं, पुन्हा मार्केटिंग मध्ये, पण आता परत बिझनेसमध्ये जायचं पण थांबायचं नाही. तुमचा अमोल,
1: जसं 2G मधून आपण 3G 5G पर्यंत आलो, तसं मला 6G मध्ये काय करिअर करता येईल याच्याकडे माझे जास्त ओढ आहे.
0: म्हणजे तुमचं असं म्हणणं की 6G येऊ शकतं?
1: येऊ शकतं.
0: अच्छा, आणि त्याच्यामुळे माणसाचं लाईफ कसं म्हणजे बदलेल, काय होणार नेमकं? आता 5G मुळे तर मोबाईलची स्पीड जास्त वाढलेली, इंटरनेटची म्हणा सर्फिंगची, तसं 6G 7G आल्यानंतर माणूसच तेवढ्या स्पीडनं पुढे जाणार, काय विषय होणार नेमकं? पण तुम्ही 6G प्रमाणे त्या स्पीडनं आयुष्याला पुढे जायचं असं तुम्ही म्हणतात. तर अमोल आणि पवन, तुमच्या दोघांचाही मी खरं तर आभार व्यक्त करतो की तुम्ही, तुमचं लग्न झालं
2: दोघांचं?
0: ते पण नाही सांगितलं तुम्ही, फक्त
2: दोघांचं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगी आहे 2 वर्षाची.
0: आणि वहिनी काय करतो?
2: बी फार्मसी झालेला आहे.
0: बर,
2: सध्या घरीच आहे, पण तिचं मेडिकल चालू करायचा विचार आहे.
0: आणि तुमचं?
1: माझं 5 वर्ष लग्न झाले, 2 मुलं आहेत.
0: बर, आणि गृहिणी?
1: हा, घरीची.
0: अच्छा, बर. तर

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:15 होत आहेत. आज आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं हार्दिक स्वागत करते. 1 ते 3 दरम्यान मी आरजे प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह, आणि या दरम्यान तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं पाठवू शकताय. तर ज्या श्रोतांच्या काल फरमाईश राहिल्या असतील अशा श्रोतांनी प्लीज आज फरमाईश पाठवायची नाही आहे, आणि ज्या श्रोतांच्या राहिल्या असतील अशा श्रोतांच्या नक्कीच फरमाईशी पूर्ण करूयात. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला, आणि पहिली फरमाईश आहे आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहे असे आपले श्रोते आहेत लाटे परिवार शिराडहून तुळजापूर येथून. उषा, निशा, सार्थक, नमन, भाग्यवंत, कनया असं लिहिलं आहे. जर चुकलं असेल तर माफ करा सर. तर आपले नियमित श्रोते आहेत हे देखील सर, पण कधीतरी फरमाईश पाठवत असतात. तर आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे ये दिल आशिकानं या चित्रपटातील गीत आलेलं आहे. कुमार शानू यांचा आवाज आहे, नदीम श्रावण यांचं म्युझिक, समीर यांचं गीत. सुरुवात करूयात ये दिल आशिकानं या चित्रपटातील या सुंदर अशा गीतानी.

90s मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट ये दिल आशिकाना. या चित्रपटातील गीतांनी आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात केली आहे. पुढची फरमाईश एक वेगळ्या गीतासाठी, जे गीत आपण पहिल्यांदा प्रसारित करणार आहोत असं जे गीत आहे मराठी या चित्रपटातील टपाल हा चित्रपट आहे. तर गीत पाठवलं आहे ते श्रोते आहेत रवींद्र अनाप अहिल्यानगर. मला रेडिओ उतरणं ऐकायला खूप आवडतो. आज मी खूप दिवसांनी फरमाईश देखील पाठवली आहे.

मराठी चित्रपट टपाल जो 2013 साली आला होता, खूप छान चित्रपट आहे. आत्ता मोबाईल आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुखदुःखाची माहिती लगेच कळते, पण पूर्वी जो टपालद्वारे पत्र पाठवत होतो ते समोरचे ना बरेच दिवसांनी, म्हणजे जेव्हा टपाल यायचं ते बऱ्याच दिवसांनी इतरांपर्यंत पोहोचायचं, किंवा कुठलीही बातमी असेल ती पोहोचायची असं त्यांना सांगायचं आहे. तर जो आनंद होता तो त्यावेळेसचा एक वेगळाच आनंद देखील होता असं म्हणतात टपाल पत्रांचा. आणि चित्रपटात प्रेमची संवेदनशील विषय मांडला आहे. ओके, म्हणजे टपालात जो प्रेमाचा हा संवेदनशील विषय मांडला आहे तो खूप छान आहे. आणि त्यातलं एक गीत आहे जे मला फार आवडले असं म्हणतात, माझ्या परिवाराला देखील आज हे गीत ऐकायचं आहे, काजल अनापसाठी हे गीत लावा असं म्हणतात. तर नक्कीच सर ऐकूयात अनाप फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, तर हनंतची फरमाईश. सुंदर असं गीत सुधीर फडके यांचं, आणि गीत आहे, म्युझिक म्हणजे ज्याला लाभले ते सुधीर फडके यांचं आहे, आणि झाला महार पंढरीनाथ हा अल्बम आहे. तर हे गीत जे आहे कानडा राजा पंढरीचं आहे. गीत आज ऐकायचं आहे, श्रोते आहेत गुळपोळीमधून आमचे चिरंजीव विक्रांत शिंदे यांना गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. सहपरिवार सचिन शिंदे, नाना शिंदे, यश शिंदे, शिवराज शिंदे. सध्या ते म्हणत आहेत की मी शेतामध्ये भुईमुंगाच्या शेंगा काढायला चालू आहे, तर आमची फरमाईश पूर्ण करा असं म्हणत आहेत. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात आपले जे श्रोते गुळपोळीवरून आहेत, पूर्ण शिंदे फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा हात रेडिओ देणं 90.4 FM आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून आपले नियमित श्रोते आहेत, पण त्यांची फरमाइश आठवड्यातून एकदाच येते असे श्रोते आहेत शिवराम मस्के, शर्मिला मस्के. तर त्यांना आज कब्जा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर किशोरदांचा आवाज आहे, नक्की सर फरमाइश पूर्ण करत्या. ऐकूयात शिवराम मस्के सर आणि शर्मिला मस्के त्यांची व्हॉट्सअप फरमाइश.

दुपारचे 1:35 होत आहेत आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पांडुरंग महाबोले गणेश सोमवसे महादेव सोमवसे अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून. तर सरांना ते म्हणतात की आमचे मित्र तेजपाल यांच्यासाठी गीत ऐकायचं आहे बापू हेअर सलून अंदूर हे देखील लाईव्ह आहे असं त्यांनी सांगितलं आहे. बरसात या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. कुमार शानू अलका याज्ञिक यांचा आवाज 90s सुपरहिट ठरलेला हा देखील चित्रपट आहे. समीर यांचं गीत आहे. नदीम श्रवण यांचं म्युझिक. पडद्यावरती दिसतात बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना. चला तर आनंद घेऊयात बरसात या चित्रपटातील गीताचा. ऐकूयात जे आपले श्रोते आहेत पांडुरंग महाबोले गणेश सोमवसे महादेव सोमवसे

चला दुपारचे वाजतात 1:41 हा व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश आज आहे एकादशी, त्यानिमित्त एक अभंग ऐकायचा आहे. आपले नियमित श्रोते आहेत अनंत कुलकर्णी सर दौंड पुणे महाराष्ट्र येथून, आणि सर्व त्यांचे मित्र देखील या गाण्यात सामील त्यांनी केलेलं आहे. तर जे गीत आहे गेला हरी कुण्या गावा, हे हा अभंग त्यांना ऐकायचा आहे. प्रल्हाद शिंदे यांचा आवाज आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा अभंगाचा. ऐकूयात अनंत कुलकर्णी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश दिल है की मानता नाही या चित्रपटातील गीत उदित नारायण यांचा आवाज आहे. सुंदर असा चित्रपट गाजलेला 90s मध्ये. अनुराधा पौडवाल आणि कुमार शानू यांचा आवाज आहे आणि पडद्यावरती दिसतात आमिर खान, पूजा भट. आणि गीत आहे ते आहे फैज अनवर यांचं. तर सुंदर असं गीत पाठवलं आहे आज बऱ्याच दिवसानंतर, ज्यांची फरमाईश आलेली आहे. श्री मिठूजी जुमडे, कासाबाई जुमडे, प्रद्युम्न जुमडे, कोमल जुमडे, श्रेयांश जुमडे, शालिनी लोखंडे, पंढरी लोखंडे, शिवन्या लोखंडे, शरयू लोखंडे, मुक्काम पोस्ट केंद्रा खुर्द, मुक्काम मू असं लिहिले, गुळूल, पिंपरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथून समस्त जुमडे आणि लोखंडे परिवार असं त्यांनी पाठवलं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश. ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत जुमडे फॅमिली आणि लोखंडे फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: दिल है की मानता नाही या चित्रपटातील हे सुंदरसं गीत, ते म्युझिक एवढं मनात उतरतं, एवढं सुंदर ते म्युझिक समीर यांनी दिलेलं आहे. ते गाणं ऐकत एकदम शांत त्या गाण्यात आपण रममान होतो असं म्हणता येईल. तर पुढची फरमाईश ऐकूया श्रोतांच्या आवाजामध्ये. श्रोतांनी पहिल्यांदा फरमाईश पाठवली आहे जे आहेत धाराशिव येथून, ओम कांबळे. तर काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: आमचे नाव आहे यश हाटकर, ओम आडागळे, ओम कांबळे. आमच्या सर्वच्या समजतेने हे गाणं आम्हाला ऐकू असं वाटले. ही आमची फरमाईश, लवकर लवकर घ्या.
0: तर थँक्यू सर, तुम्ही रेडिओ तरुणासोबत कनेक्ट झालात आणि नक्कीच तुमची आज पहिल्यांदा फरमाईश आली आहे तर पूर्ण करूयात. ऐकूया जे आपले सर्व श्रोते धाराशिवेतून आहेत, ओम कांबळे. फक्त एकच नाव पाठवलं पण ज्यांनी व्हॉईसमध्ये पाठवले ते वेगळे वाटत आहेत मला, तर हरकत नाही. ऐकूयात धाराशिवेतून नवीन श्रोते यांची व्हॉट्सअप फरमाईश.

राज या चित्रपटातील आत्ताच आपण गीत ऐकलं. सुपरहिट ठरलेल्या राज हा देखील चित्रपट आणि सर्वच गीतं लोकप्रिय आज देखील आहेत. तर पुढची फरमाईश आहे, चित्रपट आहे महासंग्राम या चित्रपटातील गीत आहे. श्रोते आहेत गजानन कावरके, तारकवार रिसोड, जिल्हा वाशिम येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत आहेत रवी बोरकर, शिवम कावरके, ज्ञानो भास्कर आणि राधेश्याम सावके. ज्ञानो बारस्कर असे आहेत, सॉरी चुकून माझ्याकडून नाव चुकलं. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते गजानन कावरके सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, हे गीत खूप जणांना आवडतं, लोकप्रिय ठरलं खरं तर गीत जेव्हा आपल्या रेडिओवरती हे गीत पहिल्यांदा प्रसारित झालं होतं, त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी परत या गीतासाठी फरमाईश पाठवली होती. पुढची फरमाईश रंगीला या चित्रपटातील गीतासाठी, आणि रंगीलामध्ये दिसतात गॉजियस उर्मिला मातोंडकर, त्यांच्यामुळे तो चित्रपट आणखीन गॉजियस वाटतो मला. आणि आशा भोसले यांचा आवाज आहे, त्याच्यातली सर्वच गीतं लोकप्रिय ठरलेली आहेत. आमिर खान दिसतात, जॅकी दादा देखील दिसतात या चित्रपटामध्ये. तर हे गीत ऐकायचं आहे अनिता मोरे यांना, रंगीला या चित्रपटात त्यांना गीत ऐकायचं आहे. नियमित श्रोते आहेत नारी, येथून ऐकूयात अनिता मोरेताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, रंगीला या चित्रपटातील गीत. तर पुढची फरमाइश आहे, खास लग्न आहे घरी आणि त्याच निमित्त जाते लाडाची लेक आज सासरी, हे गीत ऐकायचं आहे शिवाजी उकंडे, शरयू उकंडे, सुनील भैया माळी, प्रियांशु माळी, मंगळूर तालुका कळंब इथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे असं म्हणतात ते. नक्कीच आता तिथी आहे लग्नांची, सर्वत्र आपल्याला लग्न सराई जी आहे ती थाटामाटात पाहायला भेटते सगळीकडे, असंच सरांच्या देखील घरी कोणाचं तरी लग्न आहे, त्यानिमित्त त्यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात खास हे गीत, जे आपले उकंडे परिवार आहे आणि मंगळूर तालुका कळंब यांची ही व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर हे गीत होतं मुलीवरती असलेलं हे गीत होतं. आणि प्रत्येक मुलगी ही आपल्या आईवडिलांची लाडकी असते. एकुलती एक असेल तर मग तर फारच तिच्यावरती प्रेम. इतर देखील मुली असतात पण एक वडिलाचं आणि मुलीचं नातं हे वेगळं असतं. आणि ते गीत असंच लेकीसाठी केलेलं हे सुंदर असं गीत आत्ताच आपण ऐकलं. तर पुढची फरमायश आहे, एक गीत आलं होतं ज्याचा ट्रेंड पुन्हा एकदा चालू झाला आहे. अलिशा चिनॉय यांनी हे सुंदर असं गीत गायलेलं आहे, मेड इन इंडिया. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत डाबकी रोड अकोला येथून सुशीलादेवी मंदुरकर, सदानंद मंदुरकर, कुमार गौरव मंदुरकर, आरव आणि अर्पिता यांना. तर चला पुन्हा एकदा तो ट्रेंडचा जो एरा आहे तो अनुभवयात आणि अनुभवयात त्या अलिशा चिनॉय यांच्या आवाजाची जादू.

चला, अलिशा जुना यांच्या आवाजातील हे सुंदर संगीत. पुढची फरमाईश आहे रेश्मा अजय जाधव सांगलीवरून, आपल्या नियमित श्रोत आहेत. त्या म्हणतात, माझा मोठा मुलगा सुमित याचा बर्थडे आहे, त्यानिमित्त गीत ऐकायचं आहे. मिस्टर माझे मिस्टर सुमित स्वराज मम्मी पप्पा शंकर भाऊ शंकर बजरंग आणि आराध्या अनन्या आत्या मामा आम्ही सर्वजण रेडिओ ऐकत आहोत आणि खास त्याच्यासाठी हे गीत ऐकायचं आहे. मुलं देखील खूप उत्सुक झालेले आहेत असं म्हणतात. तर ऐकूयात. तर सुमितला विशू मेने मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करते. त्याच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा रेडिओ तेंडाकडून देखील आणि माझ्याकडून देखील. तर ऐकूयात रेश्माताईंची खास फरमाईश सुमितसाठी.

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात. 2:26 होत आहेत. यानंतरची फरमाईश आहे ती आहे आपले नियमित श्रोते आहेत ज्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते पण बऱ्याच दिवस झाले त्यांची फरमाईश घेण्यात नाही आली. तर असे आपले श्रोते आहेत औसा येथून सुनील जाधव सर, पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून त्यांचे मित्र काका साहेब, तसंच जाधव योगेश यादव, मल्लीनाथ कांबळे, विजय बनसोडे, गोपाळ धुमाळ, खलू बागवान. आम्हा सर्वांनाच गीत ऐकायचं आहे, सरफरोश या चित्रपटातील गीत आहे आणि सुंदर असं गीत आहे. पडद्यावरती आमिर खान आणि सोनाली बेंद्रे दिसतात. कुमार शानू अलका याज्ञिकांचा आवाज आहे. जतीन ललित यांचा म्युझिक, समीर यांचं गीत ऐकूयात आणि आनंद घेऊयात. सरफरोश या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा ऐकूयात सुनील जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. तर आहे आज बड्डे 13 मे. तर श्रोते आहेत म्हणतात 13 मे आज तिघा जणांचा बड्डे आहे, त्यांचा भाचा सौरभ तसंच श्रीशी रविशंकर यांचा देखील बड्डे आहे असं त्यांनी सांगितलं, आणि त्यांची आई विमल मोकाशे आईंचा देखील बड्डे आहे. तर आईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते सर रेडिओ तेरणाकडून, आणि तुमचा भाचा आहे त्यांना देखील, आणि रविशंकरजींना पण आपण शुभेच्छा देऊयात रेडिओ तेरणाकडून. तर ते म्हणतात प्रगतीताई तुमचा आवाज म्हणजे सध्या दिवसाला सण बनवणारी ऊर्जा आहे. थँक्यू सो मच सर. रेडिओवरील तुमच्या गप्पा म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आहे. आज एक गीत आहे बर्थडे सॉन्ग, तर आज नक्कीच लावा असं म्हणतात. नक्कीच सर. सचिन मोकाशे सर जे नियमित श्रोते आहेत बँक कॉलनी धाराशिव येथून, तर जे गीत सर्वांना आवडतं मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत आहे, आणि हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. तर ऐकूयात जे गीत आहे

जेजू, हॅपी बर्थडे टू यू. त्यांची इच्छा होती की दोन ओळी त्यांनी मी म्हणाव्या. तर नक्कीच बड्डे आहेत आणि सरांना आवडतो आवाज, तर दोन ओळी नक्कीच गुणगुणून दाखवलेत. सर ऐकूयात सचिन मोकाशे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाइश घेऊयात. पुढची फरमाइश आहे, आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाइश आली आहे ते म्हणतात, बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवतात पण माझ्या आवाजावरून बरेचसे श्रोते मला ओळखतात देखील की माझा आजचा मूड कसा आहे किंवा मला काय वाटतंय का किंवा मी आजारी आहे का असं काय म्हणतात की त्या आवाजावरून फक्त फरमाइशमध्ये त्या बोलण्यातून त्यांना जाणवतं की मला काय होतं आहे. असे श्रोते आहेत, डॉक्टर बाळासाहेब वरपे सर आहेत जे म्हणतात आज आवाज बदल जाणवत आहेत आई, तसंच आपले ओमप्रकाश गित्ते सर आहेत, तसंच रेग्युलरचे म्हणजे विचारणारे श्रोते ओमप्रकाश गित्ते सर आहेत, आणि तसंच प्रकाश बोबडे सर आहेत जे सातारा फलटण येतो आहे नित्य नियमाने, ते देखील मला विचारतात की तुमची तब्येत कशी आहे. तसंच आज बऱ्याच दिवसानंतर सरांची जी फरमाइश आली आहे तर ते असंच म्हणतात की तुमचा आवाज काहीतरी वेगळा येत आहे, आजारी आहात का, तुम्ही जर काळजी घ्या मॅडम, तुमच्या आवाजावरून तरी वाटते की तुम्ही आजारी आहात, आवाज बदल वाटत आहे म्हणून म्हणत आहे असं म्हणतात, तरी पण काळजी घ्या. तर थँक्यू सो मच सर, एवढी काळजी वाटते तुम्हाला माझी. सर्व श्रोते आहेत त्यामध्ये खरं तर बरेचसे श्रोते आहेत जे माझ्या आवाजावरून मला नियमित विचारत असतात, रोज विचारत असतात की तुमची तब्येत कशी आहे. तर थोडीशी डाऊन आहे माझी तब्येत आज आणि ते लगेच ओळखलं आहे श्रोत्यांनी आपल्या. तर आपले श्रोते जे आहेत, सर आपलं नाव दिसत नाही आहे इथे, आज बऱ्याच दिवसांत फरमाइश केल्यामुळे नाव सर आपण नाव पाठवतात. धाराशिवतून आपले श्रोते आहेत ते, आणि गणेश रसाळ सर, येस गणेश रसाळ सर आहेत जे धाराशिवतून आहेत. आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते म्हणतात जान तेरे नाम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि हे सुंदर असं गीत आहे. कल कॉलेज बंद हो जाएगा तुम अपने घर को जाओगे, कल कॉलेज बंद हो जाएगा तुम अपने घर को जाओगे, फिर एक

असं जे गीत आहे, खूप सुंदर असं गीत आहे हे देखील. चित्रपट खूप गाजला आहे, गाणी देखील फार गायतली आहेत. उदित नारायण, साधना सरगम यांचा आवाज आहे, अंजन यांचं गीत, बपितांचं म्युझिक, दोन ओळी त्यांनी गायला सांगितल्या होत्या, त्यामुळे हे दोन ओळी गायल्यात सर. आणि ते म्हणतात ऊन पण खूप आहे मॅडम, काळजी घ्या. थँक्यू सो मच सर. तर ऐकूयात गणेश सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: चला यानंतरची फरमाईश घेऊयात. पुढची जी फरमाईश आहे आपले नियमित श्रोता आहे त्या देखील, पण आठवड्यातून एकदा फरमाईश पाठवतात अशा श्रोता म्हणजे अर्चना जोशी मॅम, ज्या आहेत जळगाव खानदेश येथून आणि त्या देखील नियमित श्रोता आहेत आपल्या. आज त्यांना एकादशी आहे, त्यानिमित्त लय भारी या चित्रपटातील माऊली हे सॉंग ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. गुरु ठाकूर यांचं गीत आहे, गीत गायलं आहे अजय अतुल यांनी. सुंदर असं गीत आहे आणि अजय अतुल यांचं म्युझिक आहे आणि अजय गोगावले यांनी हे गीत गायलं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात लय भारी या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात अर्चना जोशी मॅम यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला पंढरीनाथ महाराज की जय म्हणत वळूयात पुढच्या फरमाईशकडे. 2:55 होत आहेत आणि यानंतरची छोटूशा श्रोतूची मॅसेजेस आलेला आहे आपल्याला. काय म्हणते ऐकूयात तिच्याच आवाजामध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर तिचा व्हॉइस आला आहे आणि ती म्हणते की गाणं ऐकायचं आहे. कोणतं गाणं ऐकायचं आहे ऐकूयात तिच्याच आवाजामध्ये.
1: मी टिक्कू गवळी बोलत आहे. मी साईनगरमध्ये राहते आणि आता सध्या आम्ही जेवत आहोत आणि जेवत जेवत रेडिओ त्यांना ऐकत आहोत. मला प्रगती दिदीचा आवाज खूप आवडतो. मग तिने तिच्या आवाजामध्ये एक बँगल सॉन्ग म्हणून दाखव.
0: तर थँक्यू सो मच किट्टू, सॉरी किट्टू टिक्कू दोघे आहे त्याच्यामुळे टिक्कूने आज पाठवलं. तर टिक्कू खूप खूप थँक्यू सो मच की तू आज व्हॉइस पाठवलास आणि जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते तिला ऐकायचं आहे. पण मला जमेल की नाही माहीत नाही, पण ट्राय करते. कारण की संजू राठोड यांचं हे गीत आहे जे आता खूप व्हायरल होत आहे आणि सर्वच जण त्याच्यावरती रील्स करताना आपल्या दिसत आहेत. तर असं जे गीत आहे, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. असं जे गीत आहे तेच तिला ऐकायचं आहे. ऐकूयात किट्टू गावळी जे आहे धाराशिवमधून, हिची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल.
1: चला, ट्रेंडिंग सॉन्ग सध्या आपण ऐकलं, तसंच एक ट्रेंडिंग सॉन्ग, एक भक्ती सॉन्ग खूप लोकांना आवडलं होतं, ते गीत आलेलं आहे

స్వామి శక్తిచా చపాఠి వేదనేచా సుటతి గాఠీ. असं जे स्वामी समर्थांचं एक गीत आलं, खूप सुंदर असं गीत आलं आहे. प्रत्येकाच्या ओठावरती रेंगाळलं आहे गीत आणि ते सर्वांनाच फार गीत आवडतं. असंच हे गीत ऐकायचं आहे. सिद्धेश्वर शेळके, मुक्काम पोस्ट, उपळाई खुर्द, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून आपले श्रोते आहेत. ते म्हणतात, ताई माझे ताई आणि दाजी यांचा आज लग्नाचा 26वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त एक गीत ऐकायचं आहे. विजया दत्तात्रय काटे, सिद्धे आणि पवन काटे यांना सर्वांना हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आहे, तर नक्कीच पूर्ण करते सर. आणि त्यांना दोघांनाही त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. ऐकूयात सिद्धेश्वर शेळके सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

खरं तर हे गाणं एक ऊर्जा देतं जेव्हा केव्हा गीत ऐकतो तेव्हा आपसूक ओठांमधून ते रेंगाळतंच, पण तसं स्मरणात देखील राहतं आणि आपसूक कधीही असं चालत चालत देखील असं गाणं हे लक्षात येण्यासारखं आहे. एवढं गीत हे देखील लोकप्रिय झालं आहे. तर चला, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची आणि ज्या श्रोत्यांच्या राहिल्या असतील फरमाईश तर उद्या पूर्ण करूयात. 3:06 होत आहेत. जाता जाता आज एकादशी आहे, त्यानिमित्त पांडुरंगा चरणी एक फूल ठेवूयात. जाता जाता हे सुंदर असं गीत सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवते. भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. ज्या श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्या अशा श्रोत्यांना सांगावंसाठी की प्लीज नाराज होऊ नका, वेळ झालेली असते त्यामुळे जावं लागतं आहे. उद्या भेटूयात, उद्या ऐकूयात आणखीन अशीच बरीचशी गाणी जी आपण ऐकत नाही तशी गीतं येणंच अपेक्षित आहेत, त्यामुळे अशी गीतं पाठवणं देखील आपल्या श्रोत्यांना सारखं म्हणते की अशी गीतं पाठवत चला जी आपण ऐकत नाही. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता पुढे जात असताना त्यांनी काही यश मिळवलेलं असतं, काही जॉब मिळवलेले असतात आणि त्यांचं यश जे असतं ते आपल्यासाठी प्रेरणा देणारं असतं आणि आपण त्यांचा हा यशाचा प्रवास जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही त्याच्यातून काही ना काहीतरी पॉईंट्स मिळायला हवेत. तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे शिवराज तुकाराम वाघमारे याला. तो 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधला पासआउट आहे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून. त्यानंतर त्यांना सीडॅक याच्यातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे HPCAP म्हणून. तेही काय नेमकं आपण समजून घेणार आहोत आणि सगळ्यात एक अभिनंदनीय गोष्ट म्हटलं तर आता त्याची सीडॅक याच कंपनीमध्ये मोहाली पंजाब इथे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीनं त्याला तिथं जॉब भेटलेला आहे आणि आता जी आमची थोडी बहुत चर्चा झाली त्यानुसार शिवराजला ही सरकारी नोकरी भेटलेली. आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटलं की थोडंसं आपण जरा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो म्हणून हा विषय आहे की सरकारी नोकरी अशा पद्धतीचा काहीतरी एक विषय आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि 2024 या पद्धतीनं लगेचच पासआउट झाल्या जॉब कसा भेटला किंवा काय झालं तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: येस सर, धन्यवाद सर.
1: शिवराज, सर्वात अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुझं अभिनंदन की तू 2024 पासआउट झालास आणि लगेचच एक 6 महिने वर्षभराच्या आत तर तुला लगेच जॉब भेटलेला आहे आणि एकदम प्राऊड मोमेंट असणार आहे तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी.
2: हो सर, नक्कीच.
1: अच्छा, तर आम्ही अभिनंदन करतो अगोदर तुझं.
2: धन्यवाद सर.
1: अच्छा, हे मोहाली पंजाबला सीडॅक मधून जे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीचं तुझं हे पद पण आहे, तिथं सिलेक्शन कधी झालं आणि तू जॉईन झालाय का?
2: हो, माझं सिलेक्शन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि माझा इंटरव्ह्यू 20 मेला झाला होता.
1: कुठे?
2: 20 मेला माझा इंटरव्ह्यू सीडॅक पुणे येथे व्हर्च्युअल झाला होता माझा आणि तो इंटरव्ह्यू त्याचा रिझल्ट 8 दिवसांनी आला मला आणि त्यांच्याकडून मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ऑफर लेटर येईल आणि 2 जूनपासून तुमचं जॉईनिंग आहे ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
1: अच्छा, हे प्रोजेक्ट असोसिएट आणि HPC म्हणजे नेमकं काय असतं?
2: HPC ही एक ब्रँच आहे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ही जी सुपर कम्प्युटिंगला डील करते आणि मी सीडॅक पुणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन HPC मध्ये करत असताना माझी पूर्ण ट्रेनिंग ही सुपर कम्प्युटर रिलेटेडच झालेली आहे, त्याच्यामुळे ते प्लेसमेंट करताना त्यांनी तेच डोमेन मला दिलेलं आहे HPC ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
1: अच्छा, तर खरं तर तुझं 2024 जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून जे तो पासआउट झाला आणि त्याच्या अगोदरचा जो इथला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तुझा प्रवास होता किंवा तू कशा पद्धतीने तयारी केली हेही जाणून घ्यायचं आहे, पण सगळ्यात अगोदर आम्हाला हे तू सुपर कॉम्प्युटिंग असं म्हणतोय ना, ते काय नेमकं काय असतं ते सांग थोडं.
2: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे ते जसे गव्हर्नमेंटचं आपलं इस्रो आहे, जसे DRDO आहे, मग हे आपले सीडॅक जे आहे ते गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन आहे जे सुपर कॉम्प्युटर रिलेटेड रिसर्च करतं. जसे आपल्या सीडॅककडे परम सिरीजचे सुपर कॉम्प्युटर आहेत,
1: ते ऐकून आहे,
2: ते परम सुपर कॉम्प्युटर आहेत आणि ते सर्व जे आहे ते HPC मध्ये येतात, ते हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि याची ट्रेनिंग ते सीडॅक आम्हाला प्रोव्हाइड करतं.
1: अच्छा, आणि काय नाही काय असतं म्हणजे नेमकं, आता नॉर्मली आता हे कम्प्युटर आपण रेकॉर्डिंग कम्प्युटरच करत आहोत, आपल्या घरोघरी कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या सुपर कॉम्प्युटिंग मध्ये काय फरक असतो?
2: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे त्याची स्पीड जी असते आणि त्याचं स्केल असतं ते आपले जे घरगुती आपण वापरतो जे डेस्कटॉप असतील कम्प्युटर असतील त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं. त्याचे डेटाबेस मोठे असतात आणि ते गव्हर्नमेंटच्या जसे आपण फॉरकास्टिंग करतो, वेदर फॉरकास्टिंग असते त्याच्यात म्हणजे ते आणि सिम्युलेशन जे असतं जसं आपल्याला रॉकेट अवकाशात पाठवायचं असेल त्याच्या अगोदर ते सिम्युलेशन करतात. त्याच्यासाठी हेवी सुपर कॉम्प्युटिंग आपल्याला पॉवर पाहिजे असते, ते आपल्याला सुपर कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून देतं.
1: अच्छा, आता हे जेवढं आता आम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागलं म्हणजे माझ्या लेवलला जे अंडरस्टँडिंग व्हायला लागलं ते आणि जे आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असणार आहेत किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्यांना जास्तीचं नॉलेज आहे त्यांना हे थोडंसं अजून जास्त लक्षात येत असणार आहे. पण आम्ही जे थोडंसं चित्रवणामध्ये किंवा इकडे तिकडे पाहतोय खूप मोठी अशी रूम असते त्या ठिकाणी खूप मोठे असे त्याला काय म्हणतात सीपीयू किंवा अशा पद्धतीचे जे सीपीयूमध्ये मदरबोर्ड्स वगैरे ठेवले असतात असं बरंचसं काही असतं. बाहेर भरपूर अशी सिक्युरिटी पण असते आणि त्या ठिकाणी बरेच जण असतात ते इंजिनिअरिंग काम करतात तसं काही.
2: हो सर ऍक्च्युली तेच असतं. ज्यावेळेस आम्ही सिडॅक पुणे येते होतो त्यावेळेस आम्हाला त्यांनी ऍक्च्युअल सुपर कॉम्प्युटरचं टूर केलं होतं त्यांनी आणि त्या टूरमध्ये आम्ही ऍक्च्युअल जो भारतातील सर्वात फास्ट सुपर कॉम्प्युटर आहे जो परम एरावत आहे तो सुपर कॉम्प्युटर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला.
1: कुठे होता तो?
2: तो सिडॅक पुणे येथे आहे. आणि अजून एक आहे
1: तो कसा कसा होता म्हणजे दिसायला कसा होता?
2: दिसायला ते पूर्ण रॅक्स असतात ते आणि त्याच्यात ते सुपर आपल्या जर कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तर ते क्लस्टर्स असतात नोड्स असतात त्याच्यात आणि त्याच्यात ते कनेक्टेड असते इन्फिनिटी बँडने जे आपण वायरिंग वगैरे म्हणतो आपल्या सामान्य भाषेत आणि ते जवळपास ते खूप मोठी जागा स्केल करतात ते जागा घेतात ते आणि ते
1: म्हणजे आपला जो छोटा कम्प्युटरचा एक सीपीयू असतो तसे 1000 CPU त्याच्यात बसतो
2: हो असं म्हणू शकतो आपण आणि त्याची पॉवर क्षमता खूप अधिक असल्यामुळे तो खूप गरम होतो त्याच्यामुळे त्याला 24 तास थंड मध्ये ते ठेवतात कुलिंग मध्ये ठेवतात आणि तो एक अनुभव होता माझा सिडॅक मध्ये.
1: अच्छा अच्छा हो अच्छा. मग आता ज्यावेळेस तू अशा पद्धतीनं एका सुपर कॉम्प्युटिंग म्हणजे परम असणाऱ्या सिडॅकच्याला व्हिजिट पण केलं पुन्हा त्याच्यानंतर तू हे सर्व पाहिलं.
2: ऍक्च्युअल मी सिडॅक मध्ये असताना आमची ज्यावेळेस ट्रेनिंग होत होती त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअली आमच्या 20 विद्यार्थ्यांची टीम होती आमची तर 20 विद्यार्थ्यांना त्यांनी एक वेगळा सुपर कॉम्प्युटर दिला होता फक्त प्रॅक्टिससाठी ज्याचं नाव आहे परम शावक ज्याची पण आम्हाला त्याचं आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतलेला आहे सोबत.
1: मग आता मला तेच थोडंसं आता आपण ऑडिओच्या का असताना म्हणून माध्यमातून तेच थोडंसं मला अजून समजून घ्यायचं होतं की आता तुझा जो हा जॉब आहे तो पंजाब मोहाली ते सिडॅक कंपनीमध्ये आहे HPC हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग या काहीतरी क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून. मग तू नेमकं तिथं अजून करणार काय? जसं आता थोडक्यात सिव्हिल इंजिनियर आहे तर तो कन्स्ट्रक्शन करायला लागला मेकॅनिकल इंजिनियर आहे तो काहीतरी इंजिनचे डिझायनिंग करायला लागला तर तू नेमकं तिथं करणार काय?
2: गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे खूप असे म्हणजे 500 जास्त असे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंग ते आणि ते खूप आपले जे सुपर कॉम्प्युटर आहेत त्याचे क्लस्टर खूप वाढवण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी 27 सुपर कॉम्प्युटरची नवीन मान्यता पण दिलेली आहे त्याच्यानुसार ते भारतातील विविध ठिकाणी सुपर कॉम्प्युटर ते इस्टॅब्लिश करणार आहेत. मग तिथं आणि मी जी HPCची ट्रेनिंग घेतलेली आहे ती सिडॅक पुणे येथे घेतलेली आहे आणि ऍक्च्युली ती तिथंच आहे दुसऱ्या सिडॅकमध्ये नाही आहे. मग त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर मी दुसऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे HPCची स्टार्टिंगला.
1: अच्छा हो म्हणजे तू ट्रेनिंग देणार?
2: हो.
1: अच्छा मग आता नॉर्मली आम्ही जसं कम्प्युटरवर काम करतो कुठलंही की समजा आता जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली असेल किंवा आता आम्ही जसं आता ऑडिओ हा रेकॉर्ड करत आहोत आता जसं रेकॉर्डिंग झाली तुझी मुलाखत की आम्ही त्याच्यावर काही तर असं एडिटिंग करणार आणि पुन्हा एडिटिंग करून तो प्रोसेस करून प्रोग्राम पुन्हा तो आम्ही ब्रॉडकास्ट करण्यासाठी ठेवणार असं आता हे आमच्या कामाची पद्धत झाली. तर ज्यावेळेस ऍक्च्युअली ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली सुपर कॉम्प्युटर समोर बसून करणार म्हणजे असं काही करणार का तुम्ही ते पूर्ण रूम मधले जे काही हे असतात त्याचं तुम्ही परफॉर्मन्स कसा चेक करणार काय असणार?
2: ऍक्च्युअली ते काम आहे ते ऍज आम्ही बसूनच ते काम करणार आहे जे आपलं जे नॉर्मल डेस्कटॉप असतं ते तसंच असतं फक्त त्याला सुपर कॉम्प्युटरचे सर्व्हर आम्ही कनेक्टेड केलेले असतात त्याच्यामुळे ते आम्ही सुपर कॉम्प्युटरची स्पीड अनुभवू शकतो.
1: अच्छा म्हणजे ते समोर दिसतं तुम्हाला की तुम्हाला जो प्रोग्राम आहे तो रन होतो त्या पद्धतीने व्यवस्थित होतोय का जे तुमचे पॅरामीटर्स असतात त्या पद्धतीनं? तर अच्छा तर हे मी आता खरं तर अजून म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे तुला ते सिडॅक कंपनीमध्ये मोहालीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळं काम पाहून पुन्हा आल्यानंतर खरं तर हे अजून जास्त तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकशील की तो ऍक्च्युअली तिथं वर्क काय करतोय. पण मी हे इन जनरल का विचारतोय हे सगळं त्याचं कारण असं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून जे काही स्टुडंट आता सध्या तुझ्यासोबत पण पासआउट झालेले असणार आहेत आता कोणी फायनल असणार आहेत कोणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील आता हे अकॅडमिक इयर पण चालू असणार आहे तर त्यांना पण हे लक्षात यावं की असं काहीतरी असतं किंवा जरी त्यांच्या लक्षात असेल किंवा त्यांना नॉलेजमध्ये असेल तर असं काहीतरी करता येऊ शकतं हे एक असावं. दुसरी गोष्ट यातले हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की सर्वसामान्यपणे परम कॉम्प्युटर आम्ही नाव ऐकलेलं असतं न्यूजमध्ये पाहिलेलं असतं किंवा हे ऍक्च्युअली आम्ही जसं आता मी म्हणतो चित्रपटात पाहिलेलं असतं ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीनं करायचं असतं त्यासाठी नेमकं काय लागतं आणि तू धारूर सारख्या भागातून येऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करून अशा पद्धतीच्या कुठल्या तर परम कॉम्प्युटरमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी काम करता येऊ शकतं आणि ते अशा पद्धतीनं काम करावं लागतं हे थोडंसं सर्वसामान्यपणे समजावं या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. तर आपण जे चर्चा करत आहोत ते शिवराज तुकाराम वाघमारे याच्याशी तो आणि मूळतः राहणार धारूर तालुका धाराशिवचा आहे तो आणि त्याने 2024 2024 मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे आणि आता सध्या सीडॅक कंपनीमध्ये आता जस्ट 2 दिवसापूर्वी त्याला जॉब भेटलेला आहे आणि सीडॅक डिप्लोमा इन HPCAP या पद्धतीने तो केलेला आहे. तर मला सगळ्यात आता हा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग केलं की लोक म्हणजे जे विद्यार्थी असतात ते कंपनीमध्ये जॉब शोधतात किंवा IT सेक्टर कुठं आहे ते पाहतात किंवा मग फार तर मग समजा एखादा अजून सॉफ्टवेअरचा कोर्स करून अजून कुठेतरी किंवा मग विदेशात जाता येतं का असं बऱ्याच अँगलनं ते पाहत असतात. तर नेमकं सीडॅक अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं किंवा असतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉब करता येऊ शकतं हे तुला कधी समजलं होतं आणि तू मग कधी ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं लागला?
2: हो, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 3र्या वर्षात होतो. त्यावेळेस मला हे सीडॅकबद्दल समजलं मला आणि सीडॅकमध्ये सीकॅट एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम. मग त्या एक्झामची मी तयारी करत होतो. त्यावेळेस मी शेवटच्या वर्षात मी तयारी त्याची सुरू केली आणि मी शेवटच्या वर्षात जसं माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली तसं माझे सीकॅट पण माझं क्रॅक झालं.
1: अच्छा, मग आता हे तुला इंजिनिअरिंग मध्ये असतानाच सीकॅटची एक्झाम किंवा सीडॅकला जाता येत असं कळलं?
2: हो हो, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच माझं सीकॅट क्लिअर झालं होतं.
1: अच्छा, मग हे कसं एकदम अचानक शेवटच्या वर्षामध्ये एवढं होऊन तुझा अभ्यास क्लिअर होऊन असं सगळं झालं की अगोदरपासूनच तुझा बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू होतं डोक्यामध्ये?
2: हो, माझ्या पण मनात विचार होता की कोणता तरी कोर्स वगैरे जॉईन करूया आणि पण जे सीकॅट एक्झाम असते त्याच्या अगोदर एक प्री कॅट एक्झाम असते जी सीकॅट एक्झामची तयारी करून घेते जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं ते सीकॅट प्री कॅट एक्झाम. मग मी प्री कॅट मला गव्हर्नमेंट तर्फे मला ते मिळालं आणि त्यांनी 3 महिन्याची मला ट्रेनिंग दिली, मला मे मध्ये ट्रेनिंग दिली त्याची आणि मी पूर्णपणे मी सीकॅट साठी तयार झालो.
1: अच्छा, मग हे सर्व ट्रेनिंग करत असताना किंवा हे बाकी सगळं करत असताना 2024 मध्ये पासआउट झाला म्हणजे तू मेन कोरोनाच्या पीक पिरियड मध्ये तू ऍडमिशन घेतलेलं 2020 मध्ये, असं बरोबर आहे?
2: हो बरोबर.
1: हा, तर मग हे 2020 ते 2024 तुझं अकॅडमिक इयर कसं राहिलेलं होतं?
2: 20 ते 24 मध्ये नॉर्मली मी 12वी कम्प्लीट केली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथून आणि त्यानंतर जनरली सर्वांना वाटते की नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं म्हणजे आपलं भविष्य वगैरे होईल, त्याच अनुषंगाने मी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं आणि सर्वांना माहिती
1: असं काही ठरवलं नव्हतं की तेरणाच घ्यायचं का असं काही? असं
2: नॉर्मली म्हणजे एक आपल्या जवळचं पण हे आहे, चांगलं कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये वगैरे, म्हणून तेरणा वगैरे मी जॉईन केलं होतं आणि पहिलं वर्ष जे होतं ते पूर्ण कोरोनात गेलं आमचं, कोरोना होतं आणि दुसरं वर्ष पण अर्ध वर्ष कोरोनात गेलं आणि आमचं ऍक्च्युली 4th सेमिस्टरपासून आम्ही ॲज अ फिजिकल आम्ही कॉलेजमध्ये आलो आम्ही आणि तेव्हापासून ते कॉलेजमध्ये पण खूप प्रोग्राम वगैरे व्हायचे त्यांना, त्यामुळे ते आणि कॉलेजमधले एक दोन सर असे जे सीडॅक सर्टिफाईड पण आहेत ते जसे देशपांडे सर असते, मग त्याच्यामुळे मला आयडिया वगैरे भेटली, सरांसोबत वगैरे बोलणं वगैरे होतं, ते पण सांगत होते की मी सीडॅक वगैरे केलेलं आहे असं आणि त्याचमुळे मी 3rd इयरमध्ये मी सीडॅकबद्दल मी अजून मला लिंक्डइन वरती मला भेटली माहिती आणि मी तयारी सुरू केली त्या अनुषंगाने.
1: हे 4 वर्षामध्ये जे पहिले 2 वर्ष तुझे कोरोनाचे गेले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तू ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला, मग अर्थातच म्हणजे कोणाचाही 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तो इंजिनिअरिंगला जातो तर एक ड्रीम असतं किंवा आपण क्लास करतो काहीतरी असं वेगळं वातावरण असतं. एक तर 2 वर्ष तुम्ही ऑनलाईन केलेलं, 1.5 वर्ष 2 वर्ष आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आल्यानंतर असं काही वेगळं वाटलं नाही का? म्हणजे असं त्याला म्हणजे म्हणतात ना की त्या सगळ्या माहोलमध्ये थोडंसं एकरूप होण्यासाठी काय असा विषय?
2: हो, नॉर्मली ज्यावेळेस आमचं ऑनलाईन होतं कॉलेज त्यावेळेस पण खूप प्रोग्राम घेत होते कॉलेजमध्ये प्राचार्य सरांनी पायथॉन लँग्वेज असेल जी ऑनलाईन आम्हाला प्रोव्हाइड करून दिली होती, मग अशी खूप तयारी झाली आमची त्या अनुषंगाने आणि आम्हाला काय असं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही मर्ज व्हायला. आम्ही 4th इयर आम्ही आमचं 4th सेमिस्टर इझिली गेलं.
1: अच्छा, मग आता तुझं 12th तर इथंच झालेलं होतं, अगोदरची 10वी तुझी धारूरमध्ये. अच्छा, मग ह्या 2 टप्प्यातून येत असताना तुला असं काही डोक्यामध्ये विचार होता का की आपल्याला पुढे खरंच इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर पुढे कुठेतरी असा मोठा जॉब करायचा किंवा कुठेतरी असं जायचं, असं काय होतं? गायडन्स कुठलं मिळत होतं नाही मिळत होतं काय विषय होता नेमका?
2: हो, मी खरं तर मी ग्रामीण भागातून येतो आणि माझे वडील हे शेतकरी आहेत. तर नॉर्मली आपल्याला असंच असते की आपण म्हणजे त्यांना पण वाटते की आपला मुलगा वगैरे शहरात कुठेतरी त्याला जॉब भेटावा, त्याचं कुठेतरी चांगलं करिअर व्हावं. मग त्या अनुषंगानेच त्यांनी माझे 10वी झाल्यानंतर त्यांनी मला धाराशिवला पाठवलं इथं आणि मी माझी स्ट्रीम ही सायन्स होती 11वी 12वी, मग त्यात माझे इंग्लिश वगैरे सुधारत गेले ते आणि मला काय असं जास्त इंजिनिअरिंगला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस काय इतकं जास्त अवघड काय वाटलं नाही इंग्लिश विषयी पण.
1: तर ज्यावेळेस 2 वर्ष तो फिजिकली या ठिकाणी कॉलेजमध्ये आला तुला सीडॅकची माहिती पण मिळाली की अशा पद्धतीनं करायला पाहिजे, तो सीडॅकची तयारी करायला सुरुवातच केली. मग फक्त सीडॅकच असं डोक्यात होतं का की आणखीन दुसरे कुठले तरी कोर्सेस होते असे, जसे की आता ते मी बऱ्याचशा लँग्वेज ऐकतो पायथॉन किंवा अशा बाकीच्या अशा बऱ्याचशा लँग्वेज केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर कोर्सेस केल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतात, तर असं काही होतं का तू फक्त सीडॅक तुझ्या समोर आला पहिल्यांदाच तू त्याला कॅच केला असं काही झालं का किंवा तुला वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल होते?
2: हो, इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या पण मनात असं वाटत होतं की आपण पण दुसरे कोर्सेस वगैरे करावे, आणि नॉर्मली सर्वजण फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे करतात कारण त्याच्यात आपल्याला खूप जॉब रोल भेटतात, वेगवेगळे डिफरंट डोमेनमध्ये आपण जाऊ शकतो, आणि मी पण तसंच विचार केला होता. पण माझी पण अशी एक इच्छा होती की आपण कुठंतरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, गव्हर्नमेंटची तयारी करावी,
1: सरकारी नोकरी
2: डोक्यात होतं, त्यामुळे मी पण शोधत होतो. नॉर्मली आपण शोधतो की काय इस्रोमध्ये असेल, DRDOमध्ये असेल, कारण माझी ब्रँच ही CSEs होते त्या, आणि IBPS असेल त्याची पण मी तयारी करत होतो सोबत, आणि मला लकीली मला ही सीडॅकविषयी समजलं मला सोबत आणि मी केली त्याची तयारी.
1: अच्छा, तर मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जसा आता शिवराज तू लगेचच पासआउट झाला 2024 पासआउट झाल्यानंतर लगेच तुला जॉब भेटला, तर तुझ्या बॅचमध्ये जेवढे होते त्यांच्यापैकी किती जणांना जॉब भेटला?
2: माझ्या
1: एक अंदाजा माहिती आहे काही असं?
2: अंदाजा म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस 1 किंवा 2 जण प्लेस झाले होते जे TCS मध्ये झाले होते.
1: अच्छा, हा
2: हो, ते 2 झाले होते. त्यानंतर काही माहिती नाही, म्हणजे
1: माहिती नाही, म्हणजे तुला नॉलेज नाही आहे की किती जण, आणि तुमच्या बॅचमध्ये एक साधारणतः 60-70-100 मुलं असतील
2: बॅचमध्ये? हो, 52-53 होते.
1: अच्छा, 50 मुलं होते, त्या 50 पैकी तुला जे
2: होते
1: तुझ्या नॉलेजमध्ये जे होते ते 2 जण प्लेस झाले किंवा तू झाला, बाकीच्यांचं तुला नॉलेज नाही समजा.
2: हो,
1: मग असा असा कुठला असा फॅक्टर होता की 50 जणांच्या बॅचमध्ये केवळ असं 1-3 जणच होते, त्यातही तू गव्हर्नमेंटच्या जॉबला अप्रोच झाला आणि ते तुला जॉब भेटला पण, तर असा काय डिफरन्स होता की तू ते अचीव्ह केला बाकीच्यांना अचीव्ह करता नाही आलं?
2: नॉर्मली कसं आहे की आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो हे करतो तर त्यावेळेस आपण स्किलवर जास्त फोकस करत नाही, आपण जे थेरॉटिकली जास्त हे घेतो, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये आपल्याला ते प्रॅक्टिकली आपलं नॉलेज लागतं, मग ते प्रॅक्टिकली स्किल कमी पडतात. मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जॉब अवेलेबल आहेत पण विद्यार्थी तसे त्यांना भेटत नाहीत, स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थी भेटत नाहीत, त्याच्यामुळे लॅक ऑफ स्किल खूप विद्यार्थी मागे पडतात. आणि मी स्किलवर फोकस केलं होतं मी इंजिनिअरिंगच्या वेळेपासूनच.
1: अच्छा, तर मित्रांनो, शिवराज तुकाराम वाघमारे आपल्याशी चर्चा करतोय, मूळता राहणारा धारूरचा आहे आणि 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून त्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेला आहे. सीडॅकचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला आता मोहाली पंजाब इथे सीडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून सुपर कॉम्प्युटिंगमध्ये हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगमध्ये त्याला तो जॉब भेटलेला आहे, त्याचा तो प्रोजेक्ट असोसिएट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, याचा अर्थ त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग परत तोच येतो की तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असताना मोबाईलचा वापर केलेला असणार आहे, लॅपटॉपचा केलेला असणार आहे, इंटरनेटचा वापर केलेला असणार आहे, आणि ज्यावेळेस मग फिजिकली तुम्ही इथं आलात आणि 2023-24 इथं घेतला, मग त्यावेळेस तर बरंच मग सोशल मीडिया, रील्स, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट असा बराच उपयोग केलेला असणार आहे.
2: हो नक्कीच, जसे दुसरे करतात तसं मी पण केलेलं आहे.
1: मग काय असा डिफरन्स होता की तू एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला जॉब भेटतो आणि बाकीचे त्याच्यातच वाहवत जातात, असं काय होतं?
2: त्याच्यात पण सर्वांनी टाइम, मी ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस रील्स वगैरे हे नॉर्मली आपण पाहतोच, पण त्याचं मी टाइम हे केलं, म्हणजे जास्त त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. नॉर्मली आपलं जे फोकस आहे, जसे काही स्टडी जे ऍप्स आहेत ते ऍप्स वगैरे आपण वापरू शकतो. माझ्यापाशी PC पण होता, मी PC वरती स्टडी करत होतो, आपले कोडिंग असेल, बाकीची तयारी असेल, आणि जे इन्स्टा असेल, फेसबुक असेल ते लिमिटेड वापरत होतो मी.
1: अच्छा, मग स्वतःच काय असं काही जास्त टाकणं किंवा
2: लाईक्स
1: मिळाले नाही असलं काही नाही,
2: तसं माझं काही उद्देश पण नाही. आणि तसं
1: फक्त मित्र किती त्याच्यामध्ये अडिक्ट होत चालले तेवढं बघायचं का?
2: हो, नॉर्मली
1: त्या मित्रांना कधी सांगितलं नाही का असं काही विषय होऊ शकतो म्हणून, का सांगण्याचा प्रयत्न केला होता त्याने ऐकलं नाही असा काही विषय झाला?
2: नाही, तसं काही नाही. मित्र पण नॉर्मली मी जे हे केले होते, माझे पण मित्र जेवढे
1: लिमिटेड
2: होते मित्र माझे.
1: अच्छा, आणि ते पण स्टडी मधलेच होते?
2: हो, नॉर्मली स्टडी मधलेच होते.
1: अच्छा, बर. तर शिवराज, आता असा एक प्रश्न येतो तो म्हणजे की तू सीडॅकचा तर डिप्लोमा केलेला होता, पुन्हा त्याच्यानंतर तू हे परीक्षा पण क्रॅक केली आणि ज्यावेळेस तुला आता हे 2 दिवसापूर्वी
2: CCE एक्झाम जे सीडॅक संपल्यानंतर एक एक्झाम असते ती पण क्रॅक करावं लागते. दोन एक्झाम असतात.
1: काय असतं ते सीसी एक्झाम आणि त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा, म्हणजे जे आता सध्या इंजिनिअरिंगचे आहे ते विद्यार्थी त्याच्याकडे थोडस.
2: मी याला थोडं विस्ताराने सांगतो. नॉर्मली ज्यावेळेस सीडॅक आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जॉईन करायचा असतो त्यावेळेस सी कॅट एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते आणि सी कॅट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रँक ते आपल्याला अलोकेट होतं इन्स्टिट्यूट. मग माझं ते जे सीडॅक पुणे आहे जे सीडॅकचं हेडक्वार्टर आहे पूर्ण देशाचं तिथंच माझा एचपीसी साठी नंबर लागला माझा आणि माझी सीकॅट मध्ये 101 रँक होती माझी ऑल ओव्हर इंडिया. आणि ते पूर्ण 6 महिने एक ट्रेनिंग असते आपली जे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असतात ट्रेनिंगचे आणि पूर्ण 6 महिने आपण कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण आपण 6 महिने केलेल्या पूर्ण मॉड्यूलची एक एक्झाम असते ज्याला सीसीई म्हणतो आपण. ती एक्झाम पण आपल्याला क्रॅक करावी लागते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपण सीडॅकच्या जे प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो.
1: अच्छा अच्छा. म्हणजे हे एवढी सगळी प्रोसेस आहे म्हणजे ते तुम्हाला सीडॅकचा म्हणजे डिप्लोमासाठीची जी एक पूर्व परीक्षा असते ती क्रॅक करायची. ती परीक्षा कशी असते ह्याच्यासाठी सुद्धा ती प्री काय म्हटलं
2: तसं प्री कॅट एक्झाम
1: ती पण करायची. ते डिप्लोमा पूर्ण करायचा आणि त्या डिप्लोमामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल त्याच्यावर पुन्हा एक तुम्हाला मॉडेल तयार करायचं आणि त्याची पुन्हा एक परीक्षा क्रॅक करायची. एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या.
2: मग बेसिकली प्री कॅट एक्झाम ही काही मॅन्डेटरी नाही. प्री कॅट हे आपण ज्याला सीकॅट थोडं नॉलेज सीकॅटचा त्याला थोडं

0: अवघड वाटत असेल त्याने प्रिकॅट करू शकता. जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं प्रिकॅटची ट्रेनिंग ते आपण ते फ्रीमध्ये असते काही काही वेळेस पेड असते ते डिपेंड करतं सिच्युएशनवरती. आणि ते काय मॅन्डेटरी नाही, फक्त सी कॅट एक्झाम आपल्याला ते मॅन्डेटरी आहे ते दिल्यानंतरच आपण इन्स्टिट्यूट जॉईन करू शकतो रँक वाईज.
1: अच्छा, म्हणजे हे सगळं पण करावं लागतं.
0: हो, करावंच लागतं, मॅन्डेटरी आहे.
1: अच्छा, आणि जर समजा ते जे तू शेवटची एक्झाम जे क्रॅक केली त्याच्यानंतर तुला हे जे मोहालीला जॉब भेटला त्याच्यापेक्षा अजून काही जर समजा त्याचा बेटर परफॉर्मन्स झाला असता तर तुला अजून दुसरीकडे कुठे जॉब किंवा असं हायर रँकचं मिळू शकलं असतं का?
0: हो, मिळू शकलं असतं मला.
1: म्हणजे आता जसं तुझी 101 रँक आली असं काहीतरी म्हणत होता, ती जर रँक समजा तुझी पहिली दुसरी तिसरी दहावी आली असती तर काय झालं असतं?
0: नाही, तसं रँक जे आहे कारण सिडॅक पुणे हे मेन इन्स्टिट्यूट आहे, सर्वांचं प्रेफरन्स सिडॅक पुणेच असतं, त्याच्यामुळे माझी 101 रँक आली मला तेच भेटलं. सपोज माझी रँक 1 जरी आली असती तरी मला तेच भेटलं असतं स्टडीसाठी, त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडणार.
1: बर,
0: फक्त ज्यावेळेस आपण ती पूर्ण ट्रेनिंग केल्यानंतर जी सीसी एक्झाम असते त्याच्यात जेवढे अधिक मार्क्स स्कोर करू त्याच्यावरती कंपनी आपल्याला चॉईस देतात.
1: बर बर. मग आता 2 दिवसापूर्वी तुला जॉबची ऑफर आली आणि तुला फोन आला.
0: हो,
1: मेल आला असेल, काय झालं?
0: हो, मला सिडॅक जे कारण मी सिडॅक पुणे इथे ट्रेनिंग घेतल्यामुळे मला सिडॅक पुणे यांचा फोन आला पहिल्यांदा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या नेक्स्ट त्यांचं जे प्रोसेस असतं प्लेसमेंटचं जे आयडी कार्ड जमा करणे वगैरे ते प्रोसेस असते. आणि त्यानंतर मला सिडॅक मोहालीचा पण फोन आला की आमचं कॉर्डिनेट झालेलं आहे सिडॅक पुणेसोबत आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ऑफिशियल, तुम्हाला तुमच्या मेल आयडीवरती ऑफर लेटर मिळून जाईल.
1: प्रँक नाही वाटलं का अगोदर?
0: नाही, मला प्रँक नाही वाटलं कारण ज्यावेळेस माझं 20 मेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवला की त्यांनी पण सांगितलं त्यांच्या साईडनं की तुझं होऊ शकतं, म्हणजे तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला काही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही असे वगैरे सर्व म्हणजे नॉर्मल बेसिक त्यांनी शेवटी प्रश्न विचारले आणि म्हणजे त्यांनी सांगितलं तुमचं होऊन जाईल असं नॉर्मली ते बोलले.
1: त्यामुळे तो प्रँक वाटला
0: नाही आणि मला ती आशा होती की मला ते होऊन जाईल.
1: बर, मग ज्यावेळेस तुला हा फोन आला आणि तुला लक्षात आलं की आता तुझं फायनली सिलेक्शन झालेलं आहे ते पण पंजाबमध्ये मोहालीमध्ये, एक म्हणजे वेगळी सिटी आहे, वेल प्लॅनर सिटी आहे आणि धारूर ते धाराशिवचा प्रवास, म्हणजे इथला 6 वर्षाचा प्रवास, धारूरचा 10 वर्षाचा प्रवास आणि आता त्याच्यानंतर
0: 8 महिने
1: पुण्यातले 8 महिने आपण तो एक विषय धरूया ट्रेनिंगचा, तर त्याच्यानंतर आता थेट मोहालीला, मग हे कसं वाटतो ग्राफ पुढचा जाणार?
0: हो, असं जर मी पाहिलं असं पाठीमागे 10-15 वर्ष तर खूप बदल वाटतो आपला.
1: अच्छा, हो, म्हणजे मेंटली पण खूप बदल,
0: मेंटली पण हो बदल.
1: हा फोन झाल्यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन झालंय पहिला फोन कोणाला केला, किंवा कुठं होता आणि कोणाला सांगितलास?
0: पहिला फोन मी आई वडिलांना केला.
1: अच्छा,
0: कारण सर्व कारण माझे ते ज्यावेळेस शिक्षण पहिलीपासून होतं सर्व आई वडिलांमुळेच आहे, मी इथपर्यंत आहे ते आई वडिलांमुळेच आहे, त्याच्यामुळे मी पहिला फोन आई वडिलांनाच केला.
1: आणि कुठं होता तू?
0: मी सिडॅक जे पुणे आहे तिथं मी पीजी मध्ये राहत होतो आणि मी तिथं मला कॉल आल्यानंतर मी तिथूनच फोन केला मी त्यांना.
1: अच्छा अच्छा, तिथूनच फोन केला.
0: हो.
1: अच्छा, मग काय म्हटले आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती असं सांगितल्यानंतर?
0: हो, त्यांना आनंद झाला आणि आनंदास्रू पण त्यांना आले.
1: अच्छा, मग कारण तू हे म्हटलं होतं की शेतकरी आहेत म्हटलं होतं,
0: शेतकरी आहेत,
1: तर त्यांचं असं काही तुला म्हणणं होतं की शिवराज तू एक काम कर, काहीतरी कर बाबा, पण आपली परिस्थिती अशी आहे किंवा तू शिक्षण करू नको, शेतीमध्ये लक्ष दे, असं असं काय नेमकं घरातल्यांचा सपोर्ट काय होता नेमका तुला?
0: माझे वडील जे ते 10वीपर्यंत शिकलेले आहेत.
1: बर.
0: आणि त्यांचं विचार होतं जे आपले शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्यांच्या विचारावर चालणार आहे ते आणि त्यांना माहित होते शिक्षणामुळेच आता आपण पुढे जाऊ शकतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यामुळं त्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणावर माझे लक्ष दिलं त्यांनी. जसं शाळेत असताना ते महिन्याला येऊन जायचे पॅरेंट मिटिंगला, त्याच्यामुळं ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलं.
1: असं कधी फोर्स नाही केला की तू आता आपलं येऊन शेती कर? दारू
0: नाही, फोर्स नाही केला कधीच.
1: अच्छा अच्छा. आणि ज्यावेळेस तुला हा जॉब भेटला सगळा झाला, मग तुझ्या जे तुझे 50-60 मित्रांचा जो तुमचा सीएससीचा ग्रुप होता तो असेल, बाकीचा मित्रांचा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये पण टाकला असेल ना झाले सिलेक्शन?
0: हो, ज्यावेळेस माझा एक मित्र आहे अमरजित आहे तो, तो मित्र ज्यावेळेस प्लेसमेंट सुरू झालं त्यावेळेस तो पहिल्यांदा सिडॅक पुणे तिथंच तो लागला ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून. आणि तो पण त्याला पण वाटत होतं की आता माझा मित्र आहे त्याचं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे कुठं, आणि तो पण मला प्लेसमेंटच्या टायमाला गाईड वगैरे करत होता तो, आणि मी मित्र म्हणून मी पहिला फोन त्याला केला. की माझं पण सिलेक्शन झालं आणि आमचं एक ग्रुप आहे सिडॅकच्या आमच्या ह्यांचा, त्या ग्रुपमध्ये मी टाकलं.
1: नाही, त्या ग्रुपमध्ये झालं, मी कॉलेजच्या ग्रुपमध्ये विचारतो.
0: कॉलेजच्या ग्रुपमध्ये नॉर्मली ते इतकं हे झालं, ते सिडॅकचा माझा रिझल्ट आल्यानंतर, ते सिलेक्शन झाल्यानंतर सिडॅकमध्ये मला बोलवलं त्यांनी. तिथं फोटो वगैरे ते नॉर्मली तिथली प्रोसेस वगैरे केली त्यांनी आणि नॉर्मली ते केल्यानंतरच मी माझ्या मूळ गावी इथं आलो मी. त्याच्यामुळे इतकं माझं खूप धावपळ झाली त्याच्यामुळे.
1: पण ते बाकीच्या मित्रांना अजून माहिती
0: माहिती झालं,
1: त्या मित्रांना माहीत झाल्यानंतर काय म्हणणार आहेत मग ते शिवराजला?
0: माहिती झाल्यानंतर ते त्यांना तर आनंद होणार आहे.
1: आनंद होणार आहे. अच्छा, पण आपण नाही करू शकलो असं पण त्यांना रिग्रेट फील होईल?
0: नाही, नाही करू शकलो असं नाही, करू तर सर्वजण शकतात.
1: फक्त अजून एकदा त्यांना ऑपॉर्च्युनिटी घ्यावी,
0: ऑपॉर्च्युनिटी घ्यावी लागेल आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल.
1: अच्छा अच्छा. तर शिवराज, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता, म्हणजे एकतर प्लस मायनस वन पाहिले, सगळं तुला जे घरचा सपोर्ट होता तो पाहिला, तू जे नेमकी नेमका विचार केला होता की इंजिनिअरिंग चालू असतानाच तुला हे असं काहीतरी करायचं आणि ते सिडॅक मधला तुला जे डोक्यामध्ये तो जॉब भेटला हा सगळा विषय झाला. आता इन फ्युचरमध्ये काय, कारण आता हे तू प्रोजेक्ट असोसिएट आहेस HPC, मग ह्या सिडॅकमध्येच तू पुढे पुढे काय काय करत राहणार की अजून तुला अजून डोक्यामध्ये असा काही दुसरा विचार आहे की अजून काहीतरी करायचं म्हणून?
0: हो, सिडॅक हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं आणि सिडॅकमध्ये ते नॉर्मली प्रोजेक्टवर ते चालतात काम ते वेगळे, आणि माझं जे प्रोजेक्ट ते HPC मध्येच आहे आणि ते प्रोजेक्टमध्ये मी काम करणार आहे. आणि हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे 3-4 वर्ष किंवा ते लेंदी पण असतात काही काही प्रोजेक्ट, त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये मी कंट्रीब्युट करणार आहे माझं.
1: नाही, ह्याच्यामध्येच काही असतं का की आता जसं हे तुमचं सिडॅक मधला प्रोजेक्ट असोसिएट आहे, मग समजा ह्याचा तुमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा जॉब संपला का तिथून पुढे अजून तुम्हाला काही प्रमोशन वगैरे असं काही असतं काय?
0: नॉर्मली माझं जे HPC मध्ये आहे ते संपल्यानंतर ते मला दुसऱ्या माझ्या प्रोजेक्टमध्ये पण टाकतात
1: सायकल,
0: कारण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी सायबर सिक्युरिटीमध्ये पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट केला होता आणि त्यांना तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सिडॅकवाल्यांना तो आवडला, त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पण तुमचे HPC असेल तुमच्या इंटरेस्टनुसार आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये पण टाकू, जे गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये असतं दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत.
1: अच्छा, पण तुला सध्या जे सिडॅकमध्ये जे आता मोहालीला जॉब भेटला त्याला तुला एन्जॉय करायचं आता?
0: हो, नक्कीच.
1: अच्छा, आणि ते किती वर्ष असणार तिथला तो प्रोजेक्ट?
0: तो प्रोजेक्ट तो सांगू शकत नाही,
1: सांगू शकत नाही,
0: कॉन्फिडेन्शियल असतात.
1: अच्छा अच्छा, म्हणजे पण तू आता मोहालीला जाणार तिथं सगळ्या पद्धतीनं तू तिथलं वर्क करणार तू? अच्छा, तर शिवराज खरं तर या सर्व गोष्टीसाठी परत एकदा मी तुझं अभिनंदन करतो आणि म्हणजे तू जे स्वप्न पाहिलं होतं ते तुला लगेच अचीव करता आलं, तुला ज्या स्ट्रगल करावं नाही लागलं, नाही तर 2024 नंतर पुन्हा मग 2-4-5 वर्ष स्ट्रगल करा, बरेचसे मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतात, मग कधी कधी काय काय होतं, मग तुला यू आर लकी आणि तू तसा हार्डवर्क केलेलं होतं त्याच्यामुळे तुला तो जॉब पण भेटला, त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण त्या बाबतीत प्राऊड फील होत आहे. पण जाता जाता परत एक असा विषय आहे की असं कधी समजा अप अँड डाऊन आलं, कोरोनातले 2 वर्ष असे निघून जात होते किंवा कॉलेजमधले असं, तर काय असं होतं की तुला मोटिवेट करत होतं?
0: मोटिवेट हेच आहे की आपण आपले आई वडील स्वप्न पाहतात तर तेच आपण स्वप्न सत्यात उतरवायचं हे आपल्या हातात आहे, त्याच्यामुळे ते आपल्या आई वडिलांकडे त्यांच्या स्वप्नाकडे आपण पाहूनच पुढे जायला पाहिजे.
1: अच्छा, तर तेच तुला फक्त एक मोटिवेट करायचं?
0: एक मोटिवेट आणि हो तेच
1: तेवढंच एक विषय. आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं?
0: हो, गाणे वगैरे.
1: काय कुठले गाणे ऐकायचं?
0: गाणे वगैरे जसे अरिजित सिंगचे आहेत.
1: अच्छा हा, मग आता कुठलं गाणं आठवत आहे?
0: जसे ते छिछोरे मधलं गाणं आहे दिल मेरा ना
1: कभी तो खैरियत पूछो.
0: हा, कभी तो खैरियत पूछो.
1: अच्छा
0: हो, ते
1: कोण आहे
0: ते गाणं?
1: नाही, खैरियत पूछणार कोण
0: म्हणजे?
1: नाही असं कोण खैरियत पूछणारी मैत्रीण?
0: नाही नाही, मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स तर आहेत पण असे कोण नाही,
1: असे कोण नाही. पण तुला ते गाणं आवडतं?
0: हो, गाणं आवडतं.
1: अच्छा ठीक आहे, तर आपण ते गाणं पण प्ले करूयात आणि तुला खरं तर आम्ही तुझं परत एकदा कॉन्व्हर्सेशन करतो, तुझ्या आवडीचं गाणं पण लावतो आणि तू पुढे पुढे जात राहू. हे जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तू आणखीन जास्त पुढे जात राहू आणि तुझ्या ज्या अचीवमेंट आहेत त्या अचीवमेंट करत राहू आणि जसा जशा तुझ्या अचीवमेंट पूर्ण होत राहतील तसं तसं तू रेडिओ तेरणाला व्हिजिट कर आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर कर, अशा पद्धतीने मी तुला शुभेच्छा देतो आणि तू या ठिकाणी आज आला, वेळ काढला, त्याबद्दल मी तुझे आभार पण व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
1: आणि मित्रांनो, हे होते शिवराज तुकाराम वाघमारे, जे मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचे. 2024 मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला आहे, सिडॅकमध्ये डिप्लोमा केला HPC AP या पद्धतीनं आणि आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी मोहाली पंजाब इथे सिडॅक कंपनीमध्ये त्याला प्रोजेक्ट असोसिएट हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग या क्षेत्रामध्ये तो प्रोजेक्ट असोसिएट झालेला आहे, त्याचा एक ड्रीम कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेले आहेत. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 एफ एमवर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 9970 500 900.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीरणा 90.4 FM।
2: श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत। श्रोते हो, आपण बघितलेलं आहे, जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो। तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भात सुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे। प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत। प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही। पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे। प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो। ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो। सऱ्या, वरंबे, चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते। तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही। तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे। पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो। त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने, मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते। तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊ। त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो। सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो। आता तुषार संचाची निगा ज्या संदर्भात माहिती करून घेऊयात। या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे। कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका। तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे। तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर, किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे। तुषार पाईप टी बेंड RC इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत, ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो, त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। RQRC मधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ऊळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढउतराच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य, गळीत धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळं रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठलीही असो, आपल्याकडे पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्य परिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते, किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही.

0: पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

मध्ये आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। गल्ली

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो, नजर ही एक अशी गोष्ट आहे जी लागली तर काहीतरी घडणारच आणि ती मिळावी म्हणून काही जण प्रयत्नशील सुद्धा असतात आणि त्यातच ती नजर जर प्रेमाची असेल मग ते आणखीनच अवघड असणार आहे। तर ऐकूयात या नजरेची जादू आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत गात आहेत कुमार सानू, गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे आंदोलन।

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे राजा.

रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत शिवहरी आणि चित्रपट आहे डर.

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मुकेश आणि लता मंगेशकर. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अनाडी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक आणि चित्रपट आहे फिदा.

श्रोतेहो, स्वरवाहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आशा भोसले आणि भूपिंदर यांनी गायलेलं हसन कमल यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लहेरी आणि चित्रपट आहे ऐतबार.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे नजर आणि कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग. हे गीत आहे कैफी आझमी यांचं आणि संगीतकार सुद्धा आहेत जगजीत सिंग. चित्रपट अर्थ.

श्रोतेहो स्वर भार्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजान यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे कालिया.

श्रोतेहो स्वर भार या कार्यक्रमाच्या माध्यमातून नजर ही थीम आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे आशिकी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला स्वर बहार हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. या कार्यक्रमासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया असतील तर आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन आपल्या समवेत. श्रोते हो, बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला आपले श्रोते जे भरभरून असं प्रेम करत आहेत, रेग्युलरली कार्यक्रम ऐकून त्यावर मला प्रतिक्रिया देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार. असंच प्रेम करत राहायचं आहे जेणेकरून मला या कार्यक्रमांमधून आपल्यापर्यंत विविध कलावंतांना घेऊन येता येईल. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार शो देखील खूप जास्त स्पेशल आहे. आज देखील एका वेगळ्या कलाकाराला मी घेऊन आपल्यापर्यंत आलेली आहे. मंडळी, हिंदी सिनेमांमधून अगदी थोड्या कालावधीमधून अनेकांची नशीब बदलायची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, परंतु यासाठीही आपल्या स्वतःची एक स्टाईल आणि वेगळी ओळख आणि मेहनत ही लागतेच. अशाच एका गायकाचा फिल्मी प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून बघणार आहोत, ज्यांनी हजारांहून अधिक चित्रपटांमधून 6,000+ गाणी गायलेली आहेत. त्यांची काही गाणी ऑल टाइम बॉलिवूड हिट मध्ये देखील समाविष्ट आहेत. त्याचबरोबर एक वेगळी स्टाईल आणि गाण्याची वेगळी शैली, त्यामुळे हा गायक बॉलिवूडच्या सर्वाधिक हिट सिंगर मध्ये सामील झाला आणि आजही त्याची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. आज जाणून घेऊयात रेशमी आवाजाचे सदाबहार गायक अभिजीत यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आजचे आपले बिग स्टार रेशमी आवाजाचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांना.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरहिट बॉलिवूड सिंगर अभिजित यांना. मंडळी, अभिजित यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी 1977 मध्ये कानपूर येथील क्राइस्ट चर्च कॉलेज मधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यांनी 1970 पासून रंगमंचावर गाण्यास सुरुवात देखील केली. त्यानंतर 1981 मध्ये बॉलिवूड मध्ये गायन क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडलं. अभिजित यांच्यावर द ग्रेट किशोर कुमार यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी अनेक अल्बम मधून सुरुवातीच्या काळात किशोर कुमार यांची गाणी गायली.

बिगस्टार शो चा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आज आपण जाणून घेत आहोत अभिजित यांचा जीवन प्रवास बिगस्टार शो मधून. 9970509 क्रमांकावरती आपण मला तुम्ही हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असाल तर मला सांगायचं आहे की हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय ते. मंडळी, 1990 दशक हे अभिजित यांच्यासाठी उल्लेखनीय ठरलं. यामध्ये सलमान खान यांच्यासाठी त्यांनी बागी या चित्रपटासाठी 3 गाणी गायली आणि ही गाणी सुपरहिट ठरली. या गाण्यांना संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. यानंतर नदीम श्रवण यांच्या संगीत निर्देशनात त्यांनी आणखीन एक सुपरहिट गाणं गायलं होतं. ते होतं दिल तुझपे आ गया. आणि इथूनच पुढे त्यांची यशाची घौडदौड सुरू झाली. 1992 हे सालही त्यानंतर अभिजित यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. त्यांची खिलाडी या चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. यामध्ये

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत रेशमी आवाजाचे सिंगर ज्यांना म्हणतात असे अभिजित. श्रोते हो, यानंतर 1994 सालही अभिजित यांच्यासाठी खास ठरलं. यावर्षी त्यांचे ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, राजा बाबू, अंजाम आणि जुवारी नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ये दिल्लगी हा चित्रपट त्यांना यशो शिखरावर घेऊन गेला. यामधील जब भी कोई लड़की देखू मेरा दिल दीवाना बोले ओले ओले ओले, ये दिल की लगी आणि राजा बाबू या चित्रपटांचं टायटल सॉन्ग सुपर हिट ठरलं. आता अभिजित सर्वच नायकांचा आवाज बनले होते आणि जवळपास त्या काळातील सर्वच संगीतकारांसोबत अभिजित यांनी गीत गायली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर म्हणजेच अभिजित यांचा जीवन प्रवास. मंडळी, 1997 हे सालही अभिजित यांच्यासाठी खास ठरलं. यामध्ये त्यांचे विशेष चित्रपट आले, ते जुडवा, यस बॉस, जुदाई, इश्क आणि सनम नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये यस बॉस हा चित्रपट खास ठरला आणि पुन्हा एकदा अभिजित शाहरुख खानचा आवाज बनले. यामधील चांदी तारी तोडी लाऊ, नंतर सुनिये तो, परत मैं कोई ऐसा गीत गाऊ कि आरजू जगाऊ अगर तुम कहो, या गीतांनी धमाल केली. याच सोबत एक प्रस्थापित गायक म्हणून उभा राहण्यासाठी 1997 हे अभिजित यांच्यासाठी महत्वाचं ठरलं आणि आघाडीचे गायक म्हणून त्याच वर्षापासून त्यांच्याकडे पाहिलं गेलं.

ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि आज आपले जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय. आज आपण जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून रेशमी आवाजाचे गायक अभिजित यांना. मंडळी, 1999 मधील शाहरुख खान यांच्याच बादशाह या चित्रपटातील जवळपास सगळीच गीतं अभिजित यांच्याकडे आली. यामधील बादशाहचं टायटल सॉन्ग बादशाह

यार, या गीतांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. सुपरस्टार शाहरुख खान साठी तो त्यांच्या पडद्यावरचा आवाज बनले होते आणि इथूनच पुढे शाहरुख खानच्या सर्वच सिनेमांमध्ये तो पार्श्वगायक म्हणून पुढे आला. त्यानंतर 2000 मध्ये टी सिरीज द्वारे वितरित केलेल्या मन्नाडे, हेमंत कुमार, किशोर कुमार, मुकेश यांच्या हिट गाण्यांचा सॅल्यूट टू लेजंड हा अल्बम रिलीज केला, तो अभिजित यांच्या आवाजामध्ये.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजित यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास. मंडळी, अभिजीत यांच्या 2000 कारकिर्दीत रेड चिलीचा पहिला चित्रपट त्यांना मिळाला, तो होता फिर भी दिल है हिंदुस्तानी. यानंतर धडकन आणि तुम बिन, जोश आणि अशोका या चित्रपटांचा समावेश होतो. यानंतर धूमचा दिल बरा अपुन के तू अपुन तेजा, सुनिधी चौहान यांच्या सोबत गँगस्टर मधील लम्हा, श्रेया घोषाल यांच्या सोबत धुमताना आणि बेशरम या चित्रपटासाठी त्यांनी रणबीर कपूर यांच्यासाठी गीत गायली. यानंतर 2019 मध्ये त्यांचा चक दे फट्टे त्यांनी हे गाणंही रिलीज केलं आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये अभिजीतच्या या गाण्यानेही धमाल केली.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आज आपण जाणून घेत आहोत बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर अभिजीत यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, चित्रपटातील पार्श्वगायन असो, स्टेज प्रोग्राम असतील किंवा प्रादेशिक भाषांमधील विविध गीतांसाठी केलेलं गायन असो, अभिजित यांनी आपल्या गायनामधून गेली अनेक वर्ष श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. 90 दशकातील एकूण संगीताचा एक खास कार्यकाळ विशेष राहिला आहे आणि यामध्येच अभिजित यांची गायकी 4 चांद लावणारी अशीच आहे. अभिजित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण ऐकणाऱ्यांच्या मनाला जाऊन भिडतं आणि आपणही ते गीत गुणगुणू लागतो. हेच खरे अभिजित यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणूनच अभिजित आहेत रेडिओ 13 चे बिग स्टार.

तर श्रोते हो, वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलं बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर अभिजित यांना. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला हे तुम्ही मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन कलावंतासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

चंद्रमा आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.